पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नळ करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Thank you.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

एक नाव ज्यात प्रेम आहे, एक संदेश ज्यात जीवनाची दिशा आहे, आणि एक विश्वास जो प्रत्येक संकटात साथ देतो, तो विश्वास म्हणजे श्रीकृष्ण। या जन्माष्टमीला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, धैर्य आणि प्रेमाची भरभराट हो, हीच सदिच्छा। सर्व रसिक श्रोत्यांना आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी अमिता बेहरे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: कार आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सुप्रभात श्रोते हो, आणि आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती होती आहे, आणि आज आहे 4 सप्टेंबर 2024 आजची तारीख, आणि आज आहे वार शुक्रवार। आठवड्याला तर सुरुवात होऊन आता वीकेंडपर्यंत आपण पोहोचत आहोतच, आणि त्याचबरोबर रेडिओ नगरच्या नगरचे अंतरंग या कार्यक्रमाला देखील सुरुवात झालेली आहे। आपल्या नगरचे अंतरंग या कार्यक्रमाला प्रसारणाला सुरुवात झाली आहे। श्रोते हो, आजचा सुंदर असा एक सुविचार जो आहे, जो संस्कृत आहे, कालोयम निरवर्धी विपुलाच पृथ्वी ये नाम केचि दहन प्रथयंत्यवज्ञा जानन्तु ते किमपि तान प्रति नैष उत्पस्यतीस्त मम कोपी समान धर्मा कालो यम निरवधी विपुलाच पृथ्वी। इथे माझा अपमान जे लोक करतात किंवा मला कमी लेखतात, त्यांनी हे जाणून घ्यावं की मी त्यांच्याबद्दल प्रयत्न करणार नाही आहे, असं या संस्कृत सुभाषितामध्ये सांगितलं आहे। आपल्याकडे जे समान गुण असतात नक्कीच ते आपल्याकडेच असतात। वेळ अमर्याद आहे आणि पृथ्वी विशाल आहे। इथे एक पृथ्वीचं आणि वेळेचं जे काही उदाहरण आहे ते देण्याचा प्रयत्न केला या श्लोकामध्ये, आणि हा श्लोक पृथ्वी आणि वेळ म्हणजे स्वाभिमान आणि धैर्य यांचं महत्त्व अधोरेखित करणार आहे। इथे सांगितलंय की जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही लोक आपल्याला कमी लेखत असतील किंवा आपल्याला कमी काउंट करत असतील, तर त्यांना पटवून देण्यासाठी किंवा त्यांचा दृष्टिकोन आपल्याबद्दलचा बदल करण्यासाठी अजिबात वेळ वाया घालवू नका। वेळ अमर्याद आहे, वेळ अमूल्य आहे, आणि या विशाल पृथ्वीवर आपल्यासारखे गुण असलेला व्यक्ती नक्कीच जन्माला येईल, ज्यामध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि भविष्यावर विश्वास ठेवण्याचा संदेश असेल। दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे। अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग।
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत। देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे। जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे।
4: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480।

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालय आज लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, दिवसाला प्रसन्न सुरुवात तर झालेली आहेच आपल्या. आणि आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात सार्थ दासबोधातील काही निरूपणांना आपण करणार आहोत. एक बळावे निवडले ते पोहतची उगमास गेले, उगमदर्शनी पवित्र झाले तीर्थरूप. काही निधड्या छातीचे बलवान असे लोक असतात जे आपला लौकिक प्रवाहाच्या उलट जाऊन उगमास पोहोचतो, म्हणजे परब्रह्माकडे पोहोचले आणि त्याच्याशी एकरूप झाले. असं या उगमाकडे म्हणजे परब्रह्माकडे जे गेले ते त्या परब्रह्माच्या साक्षात्काराने पवित्र होऊन तीर्थरूप बनतात. म्हणजे उगमदर्शने पवित्र झाले तीर्थरूप. जे उगमास जातात, उगमाकडे परब्रह्माकडे नेतात, ते या परब्रह्माच्या साक्षात्काराचे पवित्र होऊन तीर्थरूप होतात. आपण पुढच्या सार्थदास बोधातील निरूपणाकडे वळणार आहोत. अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहाल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. सार्थ दासबोधातील सुंदरशा निरूपणाकडे आपण वळणार आहोत आणि तेथे ब्रह्मादिकांची भुवने ब्रह्मांड देवतांची स्थाने उफराटी गंगा पाहता मिळणे सकळास तिथे. लौकिक प्रवाहाच्या उलट दिशेस जे जातात त्यांना ब्रह्मादी देवतांची भुवन ब्रह्मांड देवतांची स्थानं ठिकाणं यांचं अत्यंत सुंदर दर्शन घडतं. उफराटी गंगा पाहते मिळणे सकळास तेथे. इथे ब्रह्मादी देवतांची भुवन ब्रह्मांड देवतांची स्थानं याचं दर्शन कसं घडतं याबाबतचं वर्तन या सार्थ दासबोधातील निरूपणामध्ये केलेलं आहे. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहाल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज, आणि मी अर्जुन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, दिवसाला प्रसन्न सुरुवात आपल्याली झालेली आहेच, आणि त्याचबरोबर आजच्या महत्वाच्या दिनविशेषकडे आपण वळणार आहोत. महत्वाच्या

0: महत्त्वाच्या काही दिनविशेषपैकी पुढचा दिनविशेष आहे. मार्क स्पिट्स हायकास ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 7 सुवर्ण पदक मिळवणारा खेळाडू. 1972 ची घटना. रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 23वे गव्हर्नर म्हणून पदभार 2013 हाती घेतला. हॅवलेट पॅकर्ड या कंपनीनं संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशनची बलाढ्य कंपनी 25 अब्ज डॉलर्सला विकत 2001 घेतली. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅली पेज आणि सर्गेई ब्रेन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची 1998 स्थापना केली. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

ऐकताच निहाल आज लोकमान्य रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. आज आहे 4 सप्टेंबर 2026 आजची तारीख आणि आजचा दिनविशेष याकडे वळूयात. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांची आज जयंती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक ब्रिटिश संसदेचे सदस्य भारतीय पितामह दादाबाई नवरोजी यांचा 1825 जन्म. जँग्वार कारचे सहसंस्थापक विल्यम लियन्स जँग्वार यांचा 1901 जन्म. मिनॉक्सचे शोधक वॉल्टर झाप 1905 जन्म. प्रशासक आणि मुत्सद्दी पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी एन हक्सर यांचा 1913 जन्म. भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला 1923 जन्म. साहित्यिक आणि समीक्षक शंकर सारडा 1937 जन्म. केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे 1941 जन्म. अभिनेते ऋषी कपूर यांचा 1952 जन्म. भारतीय गायक गीतकार आदेश श्रीवास्तव 1964 जन्म. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंग या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. 4 सप्टेंबरच्या दिनविशेषकडे वळूयात. शत्रूच्या विमानाला जमिनीवरून हवेत गोळ्या घालणारं पहिलं व्यक्तिमत्व रॅडोझे लझुटो यांचा 1887 जन्म. लिस्ट प्रोग्रेसिव्ह लँग्वेज या लँग्वेजचे जनक जॉन मॅकार्थी 1927 जन्म. भारतीय अमेरिकन धर्मगुरू आणि मानसोपचारतज्ञ अँथनी डिमेलो यांचा 1931 जन्म. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लुसनर 1971 जन्म. हिंदी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार, धर्मयुग साप्ताहिकाचे 27 वर्ष संपादक होते डॉक्टर धर्मवीर भारती यांचं निधन. खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद मुकरी 2000 मृत्यू. भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज 2012 निधन. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
4: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा न्यायचं लोकमाध्यम. रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरसेंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्यासोबत. 4 सप्टेंबर 2026 आजची तारीख आहे आणि त्याचबरोबर आजचा दिनविशेष आपण याकडे वळूयात. भारतीय गायक गीतकार हांग सुफी 2012 मृत्यू. भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डिसोझा यांचं 2015 निधन. भारतीय व्यापारी उद्योगपती सायरस पालुंजे मिस्त्री यांचं 2022 निधन. अभिनेते आणि भारतीय रंगमंचातील कलाकार रामचंद्रन मोकेरी 2022 मृत्यू. भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशचे आमदार राम नरेश रावत यांचं 2022 निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.
1: एक नाव ज्यात प्रेम आहे, एक संदेश ज्यात जीवनाची दिशा आहे आणि एक विश्वास जो प्रत्येक संकटात साथ देतो, तो विश्वास म्हणजे श्रीकृष्ण. या जन्माष्टमीला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, धैर्य आणि प्रेमाची भरभराट हो, हीच सदिच्छा. सर्व रसिक श्रोत्यांना आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज, आणि अर्जुन तुमच्या सोबत आहे. अगदी काही दिवसांवर गणपती बाप्पाचं आगमन येऊन ठेपलंय, आणि यंदाचा गणेशोत्सव सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी नियमांचं काटेकोर पालन करून ध्वनी प्रदूषण मुक्त वातावरणामध्ये साजरा करावा असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. प्रशासनानं अनेक सार्वजनिक गणेश महामंडळांना, पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती सांगितलेली आहे, आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि शांतता समितीच्या सदस्यांची बैठक झाली. यावेळी आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर, महापालिका आयुक्त, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, अतिरिक्त आयुक्त, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख हे उपस्थित होते. गणेशोत्सवाची परंपरा आणि पावित्र्य जपण्याचं वातावरण व्हायला हवं. महापालिका आयुक्त यांनी गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याची परवानगी ऑनलाईन दिली जाणार असल्याची यावेळी माहिती दिली. तर एकदा मंडळाला मिळालेल्या परवानगी 5 वर्षांसाठी वैध राहणार आहे असंही सांगण्यात आलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारातील 14 सप्टेंबरपर्यंत रस्ता खुला केला जाईल आणि मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरामध्ये 3 सार्वजनिक विहिरी, 20 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात येणार असून मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. महिलांसाठी फिरत्या स्वच्छतागृहाचीही व्यवस्था करण्यात आली. तर केडगाव सावळी परिसरामधले काही मिरवणुकीचे मार्ग यावेळी निश्चित करण्यात आलेले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

अडम तडम सारा, अरे नशिबाचा खेळ झाला अडम तडम सारा, साहेबाचा तोरा कुठं मी झालो ऐला गैला, आता साहेबाचा तोरा

कुणी डोस घेतो बघा, कुणी टाळ घेतो बघा, कुणी डोस घेतो बघा, कुणी टाळ घेतो बघा, कुणी डोस घेतो बघा, कुणी टाळ घेतो बघा, कुणी डोस घेतो बघा, कुणी टाळ घेतो बघा, कुणी डोस घेतो बघा, कुणी टाळ घेतो बघा, कुणी डोस घेतो टाळ घेतो हो आणि डांग चिंगडी चांग डांग

झकास गातो गाणं तरी गाढव जमती बारा, अरे झकास गातो गाणं तरी गाढव जमती बारा, अन्नाचा वडान चिंगीच्या म्हणती इंदू डसला का पोरा, अन्नाचा वडान चिंगीच्या म्हणती इंदू डसला का पोरा।

0: आपण आपण ऐकताय स्नेहालय आज लोकमध्य रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्यासोबत. नगरसंतरंग या कार्यक्रमात महत्वाच्या अपडेटकडे वळूयात. लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि त्याचबरोबर प्रशासनानं यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करण्याचं आवाहन केलंय. ध्वनी प्रदूषणाचा नियम भंग झाल्यावर कडक कारवाई आणि मंडळांना इशारा देण्यात आला आहे. उत्सव काळामध्ये आणि मिरवणुकीदरम्यान डीजे मध्ये जो प्लाझ्मा वापरला जातो तो सुद्धा वापरला जाणार नाही आणि डॉल्बी जप्त केले जाईल असं सांगण्यात आलंय. संपूर्ण सीडी किंवा डॉल्बी साऊंड सिस्टीम जप्त करू नये. नियमभंग झाल्यावर पोलिसांनी मंडळाची ही जप्त करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे. पोलिसांकडून अनेकदा साऊंड सिस्टीम पुरवण्याचं सर्व साहित्य जप्त केलं जातं, त्यामुळे बऱ्याचशा व्यावसायिकांचं मोठं नुकसान होतं आणि हे आर्थिक नुकसान देखील होतं. त्याचबरोबर सावडेमधल्या काही मंडळांची दखल सुद्धा घ्या असाही विषय यामध्ये निघाला. महावितरण वीज वाहिनी तारांचं ऑडिट करण्यात येणार असून मिरवणूक मार्गावर तारा भूमिगत कराव्यात अशी मागणी सुद्धा काही नगरसेवकांनी केली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

आपण ऐकता स्नेहाल आयचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. भारतातील जेन झी पिढीची यशाची व्याख्या खरं तर नव्यानं लिहिली जाते. म्हणजे काय तर मोठं पद आता जेनझीजला नकोय तर कॉर्पोरेट शेडी आणि परदेशी शिक्षण हेच यशाचं एकमेव त्यांचं मापदंड राहिले नाहीये. तर नोकरी आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये संतुलन किंवा प्रगती आणि कमी जोखमीचं शैक्षणिक पर्याय असे अनेक अधिक गोष्टींना महत्त्व सध्या ही जेनझी देते. इंडिया जेनझी आउटलुक 2026 रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली. देशामध्ये 15 ते 28 वयोगटातील 1000 युवक युवतींवर हे सर्वेक्षण करण्यात आलं आणि जेनझीला नेमकं काय हवं आहे तर नोकरी आयुष्य आणि संतुलनाला त्यांनी 74% प्राधान्य दिले. नेतृत्व लीडरशिप आवश्यक नसल्याचं मतसुद्धा 65% जेनझीजनी व्यक्त केलंय. तर 48% जेनझीजनी विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणातील रुची घटल्याचं सुद्धा सांगितलंय. विचारांमध्ये काळानुरूप बदल होतात आणि एकेकाळी परदेशामध्ये शिक्षण घेण्याचं अनेक मुलांचं उमेदवारांचं विद्यार्थ्यांचं मत होतं पण आता हे स्वप्न जास्त मानलं जात नाहीये. आता हे चित्र बदलताना दिसतंय जागतिक स्तरावर कारण अनेक बदल त्यामुळे घडतात आणि याचा परिणाम त्यांच्या विचारांवर सुद्धा होताना दिसतोय. तंत्रज्ञान AIचा वाढता वापर रोजगार क्षेत्रातील अनिश्चितता व्हिसा नियमांमध्ये झालेले बदल परदेशी शिक्षणासाठी जो वाढता खर्च सध्या वाढतो आहे यामुळे खरं तर कमालीचा त्यांचा विचार जो आहे परदेशी शिक्षण घेण्याचा तो कमी झालाय. भारतातल्या जागतिक शिक्षणालाच 85% जेनझीजनं खूप चांगली पसंती दिली त्यामुळे जेनझीमध्ये सध्या काय विचार आहेत हे सर्वेक्षणातून समोर आलंय. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आपला नगर जिल्हा ऐतिहासिक जिल्हा आहेच आणि नगर शहरामध्ये ऐतिहासिक भुयोट किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. राज्य शासन आणि अहिल्यानगरचा लष्कर विभाग यांच्यामध्ये सामंजस्य कलम झाला असून विविध विभागांच्या परवानगीनंतर प्रत्यक्ष सुशोभीकरणाच्या कामाला आता लवकरच सुरुवात होते. लष्कराच्या मुख्यालयामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, स्टेशन कमांडर पी सुनील कुमार उपस्थित यांच्यासोबत हा करार झाला. या करारामुळे आता किल्ल्याचं जे संवर्धन आहे पर्यटनाच्या दृष्टीनं ते लवकरच होणार आहे. त्याचबरोबर पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून भुईकोट किल्ल्याचा विकास करण्याची घोषणा केली होती. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार यांनी भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या या खरं तर मधून माध्यमातून लवकरच आता सुशोभीकरणासाठी प्रयत्न जे आहेत ते प्रत्यक्ष सुरू होताना दिसत आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरंच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. नमस्कार.
1: SIR बाबत आपण गेल्या अनेक दिवसांपासून जाणून घेतोय, SIR प्रणाली असेल, मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे का. पण आता जर तुमच्या SIR प्रणालीनुसार मतदार यादीमध्ये नाव नसेल तर घाबरायची गरज नाहीये, एक संधी मिळणार आहे अशा मतदारांसाठी. मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokkalingam यांनी सांगितलं की प्रारूप यादीत नाव नसलेल्या नागरिकांना Form 6 भरावा लागणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाचा उल्लेख हा यादीमध्ये असेल. अनमॅप म्हणजे अपात्र नाही. SIR मध्ये जुन्या मतदार यादीशी किंवा उपलब्ध नोंदीशी लिंक जुळवता न आलेल्या मतदारांना अनमॅप श्रेणीमध्ये टाकलं जाऊ शकतं. याचा अर्थ संबंधित मतदार अपात्र ठरले आहेत किंवा त्यांचं नाव कायमचं वगळलं असं नाही, तर आवश्यक कागदपत्र सादर केली तर नक्कीच त्यांना पुन्हा मतदार यादीमध्ये एक त्यांचं नाव जे आहे ते नक्कीच मिळेल. कोणती आवश्यक कागदपत्रे यासाठी लागणार आहेत तर मतदाराला आयोगानं निश्चित केलेली कागदपत्र द्यावी लागणार आहेत, जसं की आधार कार्डचा वापर असेल, आडनाव बदललं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा अनेक वैध पुरावे, नामाच्या स्पेलिंग फरकासाठी वयाच्या तफावतीसाठी स्वतंत्र चौकशी आवश्यक असेल असं नाही. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
2: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्या सोबत. सुट्या खाद्यतेल विक्रीला आता 1 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. FDI आणि व्यापाऱ्यांची संयुक्त समिती स्थापली जाणार आहे. सुट्या तेल विक्री करण्यावर बंदी 1 वर्षांसाठी स्थगित करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. व्यापारी प्रतिनिधींसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तेलाची गुणवत्ता आणि सुरक्षा अत्यंत गरजेची आहे, परंतु अनेक गरीब कुटुंब आहेत की जे बाजारामध्ये सुट्टं तेल खरेदी करतात आणि त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मदतीनं अन्न आणि औषध प्रशासनाकडून एक सरकार समिती तयार करेल, ज्यामध्ये तेल व्यावसायिक, खाद्यतेल विक्रेते, उत्पादक यांच्यासाठी कायद्यानुरूप बदल करण्याचे नियोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मुदत वाढ तर दिलेली आहे, पण कायद्यानुरूप मात्र बदल व्यावसायिकांना सुद्धा करावेच लागणार आहे असं सांगण्यात आलंय. FDI आणि व्यापाऱ्यांची आता लवकरच संयुक्त समिती स्थापली जाणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तर आपण ऐकताय स्नेहल एज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. महागाईनं आधीच सर्वसामान्य लोकांचं कंबरडं मोडलंय आणि अशा तर खर्चाचं गणित बिघडतंय आणि 7 मोठे बदल सप्टेंबरमध्ये महिना सुरू झाल्यावरच झाले. म्हणजे गॅस सिलेंडर असेल, दूध असेल, CNG PNG दर असतील, कार आणि विमान प्रवास असेल, अशा अनेक गोष्टी सध्या महागल्यात आणि LPG अनुदानासाठी आता EKYC न केलेल्या अडचणींना सामना करावा लागू शकतो. व्यावसायिक गॅस सिलेंडर दरामध्ये 9.50 रुपयांची वाढ झाली आहे, तर विमानामध्ये वापरलं जाणारं विमान इंधन ATF सुद्धा प्रतिलिटर 6.28 रुपयांनी वाढलंय. त्याचबरोबर 1 सप्टेंबरपासून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये दरवाढ झालेली आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नईमध्ये सुद्धा हे दर लागू झालेले आहेत. त्याचबरोबर प्रमुख शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर सुद्धा वाढलेले आहेत. CNG मध्ये 2 तर PNG मध्ये 1 रुपयांची वाढ झाली आहे. दूध 1 रुपयांनी नाही तर तब्बल 9 रुपयांनी वाढलेलं आहे. वाहनं आवाक्याबाहेर आहेत सध्या. सगळे टाटा मोटर्सचे मॉडेल्स वेगवेगळ्या किमतीमध्ये 25,000 रुपयांपर्यंत वाढलेले आहे. ह्युंडाई मोटर इंडियानं 1% किमतीमध्ये वाढ केलेली आहे, त्यामुळे वाहनं खरेदी करणं सुद्धा आता सोपं नाही आहे. इतर वस्तू तर परवडत नाही आहे, पण जे आपण साखर खातो ते साखरेचे वाढलेले दरसुद्धा काहीसे कमी असले तरीसुद्धा खाद्यतेल, डाळी, जीवनावश्यक वस्तू खूप वाढल्या आहेत. कांदासुद्धा 50 रुपयांवर गेलेला आहे, त्यामुळे महागाईचा फटका अनेक सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. त्यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन येत आहे, भाद्रपद महिना सुरू होतोय आणि सणासुदीचे दिवस असल्यामुळे तर प्रचंड महागाईला अनेक महिलांना फेस करावं लागतं, कारण किचन मधलं गणित बिघडत आहे. तुमच्याही बाबतीमध्ये असं होतंय का? अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी

करण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं सवलतीच्या प्रवाशांसाठी आता एक कठोर निर्णय घेतलाय. 1 सप्टेंबर पासून ज्या महिलांकडे, ज्येष्ठ नागरिकांकडे NCMC कार्ड नसेल, त्यांना आता पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना सवलतीचं तिकीट केवळ NCMC कार्डद्वारे दिलं जाणार आहे. याबाबतचं अधिकृत परिपत्रक महामंडळाच्या वाहतूक शाखेच्या महाव्यवस्थापकांनी दिलंय. हे परिपत्रक सगळ्या राज्यांमध्ये लागू होत आहे आणि आता स्मार्ट कार्ड नसेल तर तुम्हाला फुल तिकीट देऊन प्रवास करावा लागणार आहे. बऱ्याच वेळा काही महिलांकडे हे कार्ड असतं परंतु त्यामध्ये बॅलन्स नव्हता, वाहकांना हे कार्ड रिचार्ज करण्यासाठी काही तांत्रिकही अडचणी येत होत्या. वाहक पूर्ण तिकीट घेण्याची मागणी महिलांकडे करत होते आणि त्यामध्ये महिला असेल आणि वाहक असेल यांच्यामध्ये वाद निर्माण झालेत. पण आता जिल्ह्यामध्ये कार्डची सक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत 6,12,509 नोंदणी झाली कार्डसाठी. सक्रिय कार्ड 3,99,000 आहेत तर 4,59,000 महिलांनी ही नोंदणी केली आहे तर 60,000 ज्येष्ठ नागरिकांनी ही नोंदणी केली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आर्जन, तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये। महत्वाच्या काही हायलाइट्स कडे वळूयात। गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलंय आणि गोड साखर प्रत्येक पदार्थांसाठी आणि मिठायांसाठी वापरली जाते। आता सर्वसामान्यांना थोडासा मोठासा दिलासा मिळतोय। 1 सप्टेंबरपासून जसं मगाशी मी सांगितलं की बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झालेत। पेट्रोल, डिझेल, CNG PNGच्या दरामधली वाढ असेल, वाहनं खरेदी करणं सुद्धा आता महाग झालंय। काही ऑटोमोबाईल्स कंपनीनं त्यांचे वाहनांचे दर सुद्धा वाढवलेले आहेतच आणि त्यामध्ये ही साखर जी अगदी 75 रुपयांवर गेली होती ती आता परत 47 रुपये प्रति किलोवर आलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना याबाबत मोठा दिलासा मिळतोय। कारखान्यातून बाजारात येणाऱ्या साखरेचा हा 67 वरून 47 वर दर आला। किरकोळ बाजारात आजही 60 रुपयांपेक्षा जास्तच दर साखरेचा बघायला मिळत आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: एक नाव ज्यात प्रेम आहे, एक संदेश ज्यात जीवनाची दिशा आहे आणि एक विश्वास जो प्रत्येक संकटात साथ देतो, तो विश्वास म्हणजे श्रीकृष्ण। या जन्माष्टमीला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, धैर्य आणि प्रेमाची भरभराट हो हीच सदिच्छा। सर्व रसिक श्रोत्यांना आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नगर संतरंग या कार्यक्रमात महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या 12 मसुद्यांचा मुद्दा फेटाळून पाठवलाय. उपोषण सोडणार नाहीये, 12 सप्टेंबर पर्यंत मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मुंबईकडे कूच करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री यांनी सुद्धा छत्रपती संभाजीनगर मधल्या पत्रकार परिषदेत सांगितलं, सरकार 2 पावलं पुढे आलं आहे तर आंदोलकांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी असं सांगितलं आणि मसुद्याला प्रतिसाद द्यावा. मसुदा वाचला का, तो मान्य आहे का असे प्रश्न वारंवार विचारले जात असल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. प्रकृती आणखी खालावण्याची वाट राज्य सरकार पाहतंय का असा संतप्त सवाल सुद्धा त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर मित्तल सुद्धा म्हणाल्या की नोकरी करताना फाशी घेण्याची वेळ आली तरी चालेल, पण मी माझं काम करीत आहे. त्यावर जरांगे म्हणाले, फाशी घ्यायचे हे शब्द तुमचे नसतात, मी तुम्हाला घरच्यासारखं ताई म्हणून बोलतोय, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर वर पूर्णांक 4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर वर पूर्णांक 4 FM आवाज तुमचा. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी हवाई दलातून निवृत्ती घेतली आहे. गोव्यातील Fly 91 या प्रादेशिक विमान सेवेमध्ये कमर्शियल पायलट म्हणून ते आता रुजू झालेत. 2019 बालाकोट हवाई दलादरम्यान पाकिस्तानचे लढाऊ विमान पार पाडणाऱ्या अभिनंदन यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं होतं, मात्र नंतर भारत सरकारनं त्यांची सुटका करून घेतली. FLY 91 किंवा अभिनंदन यांनी कोणतीही याबाबत अजूनही प्रतिक्रिया दिली नाहीये, पण मिळालेल्या माहितीनुसार भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी आता हवाई दलातून निवृत्ती घेतली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: आपण ऐकताय स्नेहाल आहे असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. शिर्डी के साईबाबा ही मालिका गेल्या काही वर्षांपूर्वीपासून फार प्रसिद्ध होती आणि या मालिकेमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी आज सेप्सिस आजारावर मात करून घरी परतलेत. शिर्डी के साईबाबा फेम सुधीर दळवींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. बॉलिवूड आणि भक्तांकडून सुद्धा त्यांना मोठी मदत मिळाली. उपचारांचा 19 लाखांचा खर्च भागवण्यासाठी अक्षय कुमार, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन आणि शिर्डी साईबाबा संस्थानं 11 लाख आर्थिक मदत केली आहे. दळवी सध्या वॉकरच्या सहाय्यानं चालत असून त्यांची प्रकृती अजून पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही. कुटुंबियांनी सर्व मदत करणाऱ्यांचे आभार मानलेत. दळवी यांनी रामायणमध्ये सुद्धा गुरु वशिष्ठांची भूमिका साकारली होती आणि ती सुद्धा अतिशय लोकप्रिय झाली होती. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगे

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे आर जे अनु तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. आणि गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर, एका आठवड्यानंतर येऊन ठेपलेला आहे आणि अक्षरशः खूप छान आनंदाचं पॉझिटिव्ह वातावरण आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतं. म्हणजे आपण जसं मगाशी बोललो होतो की डीजे मुक्त किंवा पारंपरिक पद्धतीनं यंदाचा गणेशोत्सव मंडळांनी साजरा करायला हवा, या सगळ्या बैठकी, या सगळ्या मीटिंग्स, या सगळ्या गोष्टी आपण ऐकत आहोत. पण तरीसुद्धा कुठल्या पद्धतीनं जरी साजरा होत असला तरीसुद्धा एक वेगळा आनंद आणि एक वेगळाच माहोल सध्या आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतो. म्हणजे तुम्ही जर जिथे गणपती कारखाने आहेत किंवा जिथे गणपती बनवण्याचे कारखाने आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही एक फेरफटका माराल तर अक्षरशः तिथे लगबग बघायला मिळते. पटापट कामं मूर्त्यांची आवरली जात आहेत, फायनल फिनिशिंग टच देऊन मूर्त्या ज्या आहेत त्या सुंदर सुंदर पद्धतीनं तयार झालेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि खरंच हेच वातावरण खूप छान असतं. आणि हे जे दिवस आहेत ना, ते अगदी लहानपणापासून मी सुद्धा या गणेशोत्सवाची वाट बघत असायची, या 10 दिवसांची. आणि यंदा तर 12 दिवस तब्बल गणपती बाप्पा आपल्या सोबत असणार आहे, त्यामुळे अजून 2 दिवस हा आनंद वाढलेला आहेच असं म्हणायला हरकत नाही. सो गौरी गणपतीचे दिवस आणि हे सणासुदीचे दिवस इतके भरकन जातात ना, जसा ऑगस्ट महिना श्रावणामधला कधी आपला लवकर संपला हे आपल्या लक्षात आलं नाही, तसंच हा भाद्रपद महिना जो सुरू होतो आहे लवकरच, आणि तो म्हणजे गणेशोत्सव असेल, गौरी गणपतीचे हे दिवस असतील, कधी पटकन संपतात हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि असं सुंदर आल्हाददायक वातावरण आहे. तुम्ही जर अगदी कापड बाजारामध्ये किंवा गाजगल्ली परिसरामध्ये गेलात तर सुंदर सुंदर डेकोरेशनचं साहित्य जे आहे ते आपल्या नगर शहरामध्ये असं छान दुकानामध्ये थाटलेलं आपल्याला दिसतं आहे. वेगवेगळ्या रंगीबिरंगी माळा असतील किंवा लाईटिंगच्या दुकानांमध्ये जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक फील्डमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर पद्धतीनं वेगवेगळ्या आकर्षक लाईटिंग्स किंवा लाईटिंगच्या माळा ज्या आहेत त्या आपल्याला बाजारामध्ये सुद्धा अवेलेबल होताना दिसत आहेत. सो अगदी विंडो शॉपिंग मी रोज करते या सगळ्या गोष्टींची असं म्हणायला हरकत नाही. आणि हे बघायला खूप छान वाटतं कारण एक वातावरण निर्मिती होते की नाही, गणपती बाप्पा येतोय. आणि खरंच लवकरच येतोय, गणपती बाप्पाचं आगमन लवकर होणारच आहे. आणि आता ऑलमोस्ट 11 वाजत आलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि थोड्याच वेळामध्ये तुम्हाला आरजे ऋतू भेटायला येते गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा गोष्टी तुमच्या आमच्या। या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतु तुमच्या सोबत। श्रोते हो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा। श्रीकृष्णाच्या जन्माचा हा उत्सव आपल्या आयुष्यामध्ये आनंद, प्रेम आणि मनःशांती घेऊन येऊ, हीच आपल्या कान्हाच्या चरणी प्रार्थना। मंडळी, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फले शुकदाचन, म्हणजेच आपला अधिकार कर्म करण्यावरती आहे, फळावरती नाही। आज आपण सगळेच ताणतणावामध्ये जगतोय, उद्याचं काय होईल, माझं यश मिळेल का मला, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, अशा हजारो प्रश्नांनी आपलं मन भरलेलं असतं। पण भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात, आजचं कर्म मनापासून करा, उद्याची चिंता करत आजचा दिवस अजिबात गमावू नका। मन शांत ठेवायचं असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असतेच असं समजू नका। जे आपल्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करा आणि जे हातात नाही ते आपल्या देवावरती, आपल्या भगवंतावरती सोडा। कारण मंडळी, कधी कधी मनाला उत्तरांची नाही तर कृष्णावरती विश्वास ठेवण्याची गरज असते। राधे राधे। आपण आजचा जो संपूर्ण कार्यक्रम आहे, आपला संपूर्ण जो शो आहे, तो जन्माष्टमी विशेष असणार आहे आणि सुंदर सुंदर अशी श्रीकृष्णाची गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत। मंडळी, आपण भेटूया थोड्याच वेळामध्ये याच म्युझिकल ब्रेकनंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आपला जन्माष्टमी विशेष श्रीकृष्ण जयंती विशेष कार्यक्रम सुरू आहे आणि मंडळी मित्र म्हणजे फक्त आपल्यासोबत असणारी हसणारी व्यक्ती नसते तर आपण आयुष्यामध्ये हरवलो असताना योग्य दिशा दाखवणारी व्यक्ती असते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती अर्जुन गोंधळला होता. हातामध्ये धनुष्य होतं पण मनात प्रश्न होते. पुढे युद्ध सुरू होतं आणि मनात आपलीच माणसं होती. मग त्यावेळी कृष्णानं अर्जुनासाठी निर्णय नाही घेतला पण त्याला योग्य मार्ग समजावून सांगितला. आज आपल्या आयुष्यात सुद्धा असे अनेक कुरुक्षेत्र असतात. कधी करिअरचा निर्णय, कधी नात्यांचा प्रश्न, तर कधी स्वतःशीच सुरू असलेली लढाई. अशा वेळी आपल्याला श्रीकृष्णासारखा मित्र हवा असतो जो फक्त तू बरोबर आहेस असं म्हणणार नाही तर गरज पडली तर आपल्याला आपली चूक सुद्धा प्रेमानं दाखवेल. खरी मैत्री तीच जी आपल्याला आपल्या कमतरतांपासून पळवून नेत नाही तर स्वतःची ओळख करून देते. कारण मंडळी आयुष्यामध्ये मित्र अनेक भेटतात पण योग्य वेळी योग्य मार्ग दाखवणारा मित्र खरोखरच देवाची भेट असतो. मंडळी आपण अशाच गोष्टींसह भेटूयात थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। जन्माष्टमी विशेष कार्यक्रम आपला सुरू आहे आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मंडळी, आज आपण काम कमी आणि चिंतेचं ओझ जास्त घेऊन जगतोय। काहीतरी करण्यापूर्वीच आपण विचार करतो की यश मिळेल का, लोक कौतुक करतील का, मेहनतीचं फळ मिळेल का। पण मंडळी, श्रीकृष्णांचा संदेश खूप साधा आहे, कर्म करा पण फळाची चिंता करत कर्माची सुंदरता गमावू नका। फुलाचं काम आहे फुलणं, सुगंध कोणापर्यंत पोहोचेल याची चिंता फूल करत नाही। आपण मात्र काय करतो तर आजचं जगणं विसरून उद्याच्या निकालामध्ये अडकलोय। परीक्षेचा निकाल, नोकरीचं भविष्य, लोकांची मत आणि या सगळ्यामध्ये वर्तमान क्षण आपल्या हातातून निसटतायत। श्री कृष्ण आपल्याला शिकवतात की तुमचं सर्वोत्तम द्या, मनापासून प्रयत्न करा, पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडलीच पाहिजे हा हट्ट सोडा। कारण आयुष्याचं खरं समाधान निकालात नाही तर आपण आपल्या कर्म किती प्रामाणिकपणे केलं यामध्ये असतं। आज थोडंसं श्रीकृष्णासारखं जगून बघा, चिंता कमी करा आणि कर्म जास्त करा। अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. जन्माष्टमी विशेष कार्यक्रम आपला सुरू आहे. मंडळी, आज अनेक नाती गरजेनुसार बदलताना दिसतात. काम असेल तर फोन, फायदा असेल तर जवळीक आणि गरज संपली की अंतर. अशा काळामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम्याची मैत्री आपल्याला थांबून विचार करायला लावते बरं का. एक राजा आणि एक गरीब ब्राह्मण, परिस्थिती वेगळी, आयुष्य वेगळं, पण मैत्री मात्र तशीच. सुदामा श्रीकृष्णाकडे काही मागायला गेला नव्हता आणि कृष्णानं त्याची गरिबी पाहून त्याच्यावरती उपकार केल्याचा भावही ठेवला नाही. हीच तर खरी मैत्री आहे, जिथे तुमच्या खिशाकडे नाही तर मनाकडे पाहिलं जातं, जिथे अनेक दिवस भेट नाही झाली तरी सुद्धा नातं कमी होत नाही. आजही खरी मैत्री टिकते, पण ती शोधावी लागते. आणि त्याहून जास्त महत्वाचं म्हणजे आधी स्वतःही कोणासाठी तरी श्रीकृष्णासारखं मित्र बनावं लागतं. कारण खरी नाती शब्दांनी नाही मंडळी, तर वेळ आणि विश्वास त्याच सोबत मनानं टिकत असतात. हाच विचार आपण सोबत घेऊन राहूयात आणि मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये मी आहे आर्ज ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा संदेश दिला, त्यामागे एक सुंदर विचार होता. ज्या निसर्गामुळे आपलं जीवन चालतंय त्याचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. आज आपण देवाची पूजा करतो पण निसर्गाला मात्र त्रास देतो, झाडं तोडतो, नद्या प्रदूषित करतो, प्लास्टिक फेकतो आणि मग पावसासाठी शुद्ध हवेसाठी प्रार्थना करतो. कदाचित आजच्या काळामध्ये श्रीकृष्ण आपल्याला एवढंच विचारतील की तुम्ही निसर्गाची पूजा फक्त शब्दांनी करता की कृतीतून सुद्धा. झाड लावणं, पाणी वाचवणं, परिसर स्वच्छ ठेवणं ही सुद्धा पूजाच आहे. कारण निसर्ग फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही तर पुढच्या पिढ्यांसाठी जपण्यासाठी आहे. आज श्रीकृष्णाच्या चरणी एकच संकल्प करूयात, फक्त देवळात देव शोधणार नाही तर झाडात, नदीत आणि या सुंदर पृथ्वीत सुद्धा देव पाहूयात. कारण मंडळी, निसर्ग वाचवणं हीच आजची सर्वात मोठी भक्ती आहे.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: नमस्कार श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो आणि आपण देखील राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा करत आहोत आपल्या रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून। याच निमित्तानं आपण समुपदेशक जयमाला केदारी यांच्याशी संवाद साधत आहोत। बाळाला जेवण कशा पद्धतीनं भरवावं, कशा पद्धतीनं द्यावं?
3: बाळाला जेवण चमच्याने दिलं तर काही हरकत नाही, पण चमच्यापेक्षा आहे ना, तुम्ही जर बाळाच्या समोर आपणही ऍक्शन करायची जेवणाची आणि त्याच हाताने बाळाला पण चारायचंय, म्हणजे बाळाला वाटतं की माझी आई पण खाते, बाबा मी पण खायला पाहिजे, अशी ऍक्शन करून आणि मग वेगवेगळ्या गोष्टी सांगून गाणं म्हणून अशा रीतीने बाळाला। बरं, आईची काय अपेक्षा असते? बाळ 6 महिन्याचं झालं, मग आता डॉक्टरांनी ते सांगितलंय की भात वरण किंवा शिरा असं द्या, सेमी सॉलिड द्या, मग ती वाटीभर घेते आणि तिची अपेक्षा असते की बाळाने ते तेवढंही खाल्लं पाहिजे। तर तसं न करता बाळाला सुरुवात अगदी चमच्याने करा, एक चमचा, तो पण पूर्ण भरून नाही, थोडं थोडं थोडं थोडं द्या, बोटाने थोडं थोडं चाटवा। पहिले 3-4 दिवस ते अगदी 2 चमचे खाईन, त्याच्यानंतर हळूहळू हळू त्याचा आहार वाढून बाळ जेव्हा 7-8 महिन्यात होईल त्यावेळेस मात्र ते नक्कीच वाटीभर घेणार।
2: बाळाला बिस्किट असेल किंवा बाहेरचे जे बेबी फूड्स आता मार्केटमध्ये भरपूर आलेले आहेत, तर मग त्यासोबत बोर्नव्हिटा, आपण म्हणतो की बोर्नव्हिटासारखे पदार्थ जे की उंची वाढवतात किंवा वजन वाढवतात वगैरे अशा पद्धतीचे फूड्स आहेत, तर मग ते दिले तर चालतात का?
3: ही बाहेरचं खाणं हे सहसा सगळ्यांनाच घातक आहे, बाळाला पण घातक आहे, बाळाच्या आई पप्पांना पण घातक आहे आणि आपल्यासारख्यांना पण ते घातक आहे, त्याचा अतिक नसावा, कधीतरी ते ठीक आहे। पण आता समजा जर बाळाला जेवण चारायचं झाले ना, मी मागाशीच एक ट्रिक सांगणार होते ते विसरले, तर बाळाला तुम्ही जे जेवण तयार करताय ना, तर काय करा, त्या जेवणामध्ये आईचं थोडंसं 1 चमचाभर दूध मिसळायचं, ते एकत्र करायचं, म्हणजे आईच्या दुधाची चव आणि आईच्या दुधाचा वास त्या बाळाला ओळखता येतो आणि मग ते बाळ पटपट खातं। नंतर बिस्किटाचं तुम्ही विचारलं, अनेक माता, अगदी ज्यावेळेस मला माहिती नव्हतं ना त्यावेळेस सुद्धा काही माता, म्हणजे मी ड्युटी करायचे, मग त्या माझ्या बरोबरच्या मैत्रिणी त्या काय करायच्या की एक बिस्किटचा पुडा वाटीभर दूध घ्यायचं, त्या बिस्किट एक पुडा टाकायचा, त्याचं गरगट करायचं आणि पटपट पटपट त्या बाळाला चारायचं। मला त्या आईचा हेवा इतका वाटायचा की ही बाळं कशी खातात बरं एवढी बिस्किट, माझं बाळ का खात नाही हे मला, पण त्याचं आत्ता कळते की जे खात नव्हते तेच चांगलं होतं। आता एखादी हुशार आई असेल ना, ती मला काय प्रश्न विचारते, मॅडम तुम्ही तर म्हणताय की बाळाला दूध पाहिजे, दूध हे पूर्ण ब्रह्म आहे, मग त्याच्यामध्ये सगळे प्रोटीन्स असतात आणि बिस्किट तुम्ही म्हणाले की गव्हापासून बनवलेले पदार्थ बाळाला द्या, मग बिस्किट हे पण गव्हाचंच आहे ना हो, मग त्याच्यात किती प्रोटीन असेल, मग ती दिलं तर काय हरकत आहे मी। परंतु मला एक सांगायचे, जे बिस्किट्स असतात ना तर ते मैद्यापासून तयार होतात आणि त्याचा जो कोंडा असतो तो बाहेर टाकून दिला जातो आणि मग ते चिकट मैद्यापासून ते बनवतात, मग ते बाळाला पोटाला ते आरामशीर असतात, त्याच्यामध्ये पळवाट आहे। आता सध्या गव्हाचे बिस्किट खूप प्रचलित आहे, गव्हाचं ब्रेड, गव्हाचं बिस्किट, मग एखादी आई विचारते मॅडम गव्हाचं बिस्किट देते ना दुधाबरोबर, मग काय हरकत आहे, परंतु ते फुगण्यासाठी, ते टिकण्यासाठी त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात। आपण प्रिझर्वेटिव्ह केलेलं उन्हाळ्यात आपण वाळवण करतो, पापड कुरडई हे आपण ते तोंडी लावायला खातो, पूर्ण जेवण म्हणून खातो का? आणि हे बाळाला आपण पूर्ण जेवण म्हणून ते प्रिझर्वेटिव्ह टाकलेले एवढे मोठे बिस्किट्स बाळाला टाकतोय दुधाबरोबर, मग नक्कीच त्या बाळाच्या आतड्यावर त्याचा परिणाम होईल। सुरुवातीला चांगलं वाटेल पण त्या प्रिझर्वेटिव्हमुळे बाळाची भूक जी आहे ती हळूहळू मंदावेल आणि बाळ कुपोषणाकडे जाईल।
4: श्रोते हो, आताच आपण 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यान साजरा होणाऱ्या राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाच्या निमित्तानं समुपदेशक जयमाला केदारी यांच्याशी संवाद साधला. उद्या पुन्हा आपण जयमाला केदारी यांच्याशी संवाद साधणार आहोत एका नवीन विषयावरती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या कार्यक्रमात.

एक नाव ज्यात प्रेम आहे, एक संदेश ज्यात जीवनाची दिशा आहे, आणि एक विश्वास जो प्रत्येक संकटात साथ देतो, तो विश्वास म्हणजे श्रीकृष्ण। या जन्माष्टमीला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, धैर्य आणि प्रेमाची भरभराट हो, हीच सदिच्छा। सर्व रसिक श्रोत्यांना आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। गोष्टी तुमच्या आमच्या या जन्माष्टमी विशेष कार्यक्रमामध्ये मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, श्रीकृष्णाचं आयुष्य पाहिलं तर ते नेहमीच चोपण होतं। जन्मापासूनच संकट होती, अनेक आव्हानं होती, पण प्रत्येक संकटासमोर श्रीकृष्णानं एकच गोष्ट केली, घाबरण्यापेक्षा मार्ग शोधला। आपल्याही आयुष्यामध्ये संकट येतात, काही परिस्थिती अचानक बदलतात, काही माणसं साथ सोडतात तर काही स्वप्न तुटतात, आणि त्यावेळी आपण विचारतो की हे माझ्याच बाबतीत का होतं। पण मंडळी, श्रीकृष्णाचं जीवन आपल्याला शिकवतं की प्रश्न बदलून बघा, हे माझ्याच बाबतीत का ऐवजी यातून मी काय शिकू शकतो असं विचारा। संकट म्हणजे शेवट नसतो मंडळी, कधी कधी ते आपल्याला आपली खरी ताकद दाखवण्यासाठीच येत असतं। श्रीकृष्णानं कधी संकट नसावीत अशी इच्छा व्यक्त केली नाही, तर संकटामध्ये योग्य बुद्धी आणि धैर्य मिळावं असा संदेश दिला। म्हणूनच कठीण काळ आला की घाबरू नका, थोडस थांबा, मन शांत करा आणि मार्ग शोधा। कारण मंडळी, कधी कधी बंद दरवाजा समोर उभं राहिल्यावरच नवीन वाट दिसत असते। अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नात्यामध्ये प्रेम असणं फार सुंदर आहे, पण प्रेम टिकवण्यासाठी समजून घेणं त्याहूनही सुंदर आहे. राधा आणि कृष्णाच्या नात्याकडे पाहिलं की आपल्याला फक्त प्रेम नाही तर एकमेकांच्या मनाला समजून घेण्याची भावना दिसते. प्रत्येक नात्यात मतभेद असतात, प्रत्येक वेळी आपलीच बाजू योग्य असेल असंही नाही, पण नातं टिकतं तेव्हा जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला बदलण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आज अनेक नाती तू माझ्यासाठी काय केलंस या प्रश्नावरती टिकतात, पण प्रेमाचा खरा प्रश्न कदाचित असा असायला हवाय की मी खरंच तुला समजून घेतलंय का. कधी कधी नात्याला मोठ्या भेटवस्तूंची गरज नसते, फक्त एखाद्या कठीण दिवशी मी तुझ्या सोबत आहे, मला तुझं मन समजतंय एवढंच पुरेसं असतं. प्रेम नात्याची सुरुवात करू शकतं, पण समजूतदारपणा नात्याला आयुष्यभर टिकवतो. आणि म्हणूनच मंडळी, आज आपल्या प्रिय व्यक्तीला बदलण्याआधी एकदा तिचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थोड्याच वेळात भेटूयात आपल्या लाडक्या शो मध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

हाय हॅलो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि उद्या आहे गोपाळ काला. मस्तपैकी उद्या दहीहंडीचा कार्यक्रम आपल्याला चौका चौकात अनेक मंडळांमध्ये, शाळांमध्ये आणि मंदिरांमध्ये सुद्धा दिसणार आहे. आणि खूप भारी आहे मंडळी तो कार्यक्रम, कारण यामध्ये एकोपा दिसतो, एकमेकांना पुढे नेण्याची क्षमता, इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये दिसत असते. दहीहंडी पाहताना आपण एक खूप सुंदर गोष्ट अनुभवतो की एकटा माणूस कितीही ताकदवान असला तरी सुद्धा तो एकट्यानं मानवी मनोरा उभा करू शकत नाही. वरचा थर तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा खालचा थर त्याच्यावरती विश्वास ठेवतो. आणि मंडळी, कदाचित हीच दहीहंडीची सर्वात मोठी शिकवण आहे. मी पेक्षा आपण हे मोठं असतं. आज आपण प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला पुढे ठेवण्याचा आपण मार्ग स्वीकारत आहोत याची स्पर्धा आहे. पण कुटुंब, मैत्री, कामाचं ठिकाण आणि समाज हे सगळं आपण या शब्दांवरती टिकलेलं आहे. दहीहंडी फोडणारा एक असतो पण त्यामागे अनेक हात असतात. म्हणूनच यशाचं श्रेय फक्त स्वतःकडे घेण्यापेक्षा आपल्या मागे उभे असलेल्या लोकांना सुद्धा ओळखायला शिका. कारण मंडळी, एकत्र आलेले हात फक्त हंडीच फोडत नाहीत तर ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवतात. त्यामुळं आजच आपण एक संकल्प करूयात की मी काय मिळवेन यापेक्षा आपण एकत्र काय घडवू शकतो हा विचार करूयात. भेटूया थोड्याच वेळात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या जन्माष्टमी विशेष कार्यक्रमामध्ये. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आपण खूप साऱ्या गोष्टी आज जाणून घेतल्या. श्रीकृष्णाने जी आपल्याला दिलेली शिकवण आहे त्याचं अनुकरण आपण आजच्या काळात कसं करू शकतो याबाबत आपण अनेक गोष्टी जाणून घेतल्या. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण जाता जाता एक सुंदरशी शायरी आहे जी मला तुम्हाला सांगावीशी वाटते. जब जब प्रेम ने पुकारा कान्हा मुस्कुराते आए, जब जब मन भटका राहों से कृष्ण रास्ता दिखा दे आए. वो सिर्फ मंदिरों में नहीं हर सच्चे दिल में बसते हैं, जो प्रेम को समझ लेता है उसके जीवन में कृष्ण बसते हैं. मंडळी, आजचा दिवस प्रेमाचा, भक्तीचा आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस आहे. बासरीच्या सुरांमध्ये प्रेम आहे, गीतेच्या शब्दांमध्ये जीवनाचं ज्ञान आहे आणि कृष्णाच्या प्रत्येक रूपात एक सुंदर अशी शिकवण आहे. म्हणूनच मंडळी, आज श्रीकृष्ण जयंतीच्या या पवित्र दिवशी आपल्या मनातही प्रेम, मैत्री आणि सकारात्मकतेचा संदेश प्रज्वलित राहो, दिवा प्रज्वलित राहो. आणि मंडळी, तुम्हा सर्वांना स्नेहालय परिवाराकडून, आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उद्या पुन्हा भेटूयात आपल्या नेहमीच्या वेळेमध्ये 11 वाजता. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। स्नेहवार्ता या शो मध्ये मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, परंपरा अनेक असतात, पण प्रत्येक परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलीच पाहिजे असं नाही। काही परंपरा काळाच्या ओघात थांबायला हव्यात आणि बालविवाह त्यापैकीच एक परंपरा। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील करंदी गावानं एक प्रेरणादायी पाऊल उचलत स्वतःची ओळख बालविवाह मुक्त गाव म्हणून केली आहे। विशेष म्हणजे गावातील तब्बल 90 वर्षांच्या आजीने देखील आपल्या आयुष्यात बालविवाह अनुभवलेला नाहीये। ही या गावाच्या विचारांची आणि संस्कारांची एक वेगळी ओळख आहे। या बदलामागची नेमकी कहाणी काय, गावकऱ्यांचा सहभाग कसा मिळाला आणि त्याचसोबत मंडळी, आपल्या स्नेहालय संचलित उडान प्रकल्पानं गेल्या वर्षभरापासून या गावामध्ये बालविवाह मुक्तीसाठी नेमकं काय कार्य केलं, हे आपण आजच्या या विशेष शो मध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग भेट देऊयात करंदी गावाला आणि जाणून घेऊयात एका गावाच्या अभिमानास्पद बदलाची ही प्रेरणादायी कहाणी आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएमच्या माध्यमातून। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि मंडळी, एक खूप अभिमानाची गोष्ट आहे बर का आपल्यासाठी आणि मला ती तुम्हाला सांगावीशी वाटते आणि आवर्जून सांगावीशी वाटते की आपल्या महाराष्ट्रातील आपल्या अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्यातील जे करंदी गाव आहे ते आता बालविवाह मुक्त गाव होतंय। हो, तुम्ही खरंच ऐकलंय हे, कारण मंडळी ह्यामध्ये इतक्या वर्षांपासून एकही बालविवाह झालेला नाहीये आणि एक आदर्श गाव म्हणून आता हे नावारूपास येत आहे आणि इथल्या आपण अनेक मंडळींशी संवाद साधत आहोत। तर मंडळी, माजी सरपंच धोंडी भाऊ ठाणगे हे आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा जो अनुभव आहे, त्यांनी जेवढ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ते ज्येष्ठ मंडळी आहेत, तर त्यांच्यासोबत आपण आता थोडं गप्पा मारत आहोत आणि त्यांचे अनुभव आपण जाणून घेत आहोत। तर नमस्कार सर, आता तुम्ही खूप आधी सरपंच होतात आणि तुमचा काळ तो वेगळाच होता, 1990s दशकातला त्यावेळेचा, तर तेव्हाची या गावची परिस्थिती काय होती?
3: या गावात त्यावेळेला पाणी टंचाई थोडी कमी होती, परंतु आम्ही आमच्या काळात 4-5 हजार तलाव करून गाव पाणीदार करून ठेवलं होतं त्या काळामध्ये।
2: अच्छा, आणि आता आपण बालविवाह बाबतीत बोलतच आहोत। मोस्टली जेव्हा गावाचा प्रश्न येतो तर बालविवाहांची जी संख्या असते किंवा ते जे प्रमाण असतं ते गावामध्ये शक्यतो जास्त प्रमाणात असतं आणि तुम्ही तर एवढ्या आधीच्या काळापासून तुम्ही इथे राहताय, तर तेव्हा बालविवाह बाबतीतली गावाची परिस्थिती कशी होती तुम्ही काय सांगाल?
3: आमच्या इथं बालविवाह आम्ही करूनच देत नव्हतो, संज्ञान झाल्याशिवाय मुला मुलींचे लग्नच करून देत नव्हतो त्या काळी।
2: अच्छा, आणि मग आता बालविवाह काय फक्त सामाजिक दबाव किंवा आपल्या नातेवाईकांच्या दबावामुळे होत नाही, अनेक कारण असतात त्या बालविवाहाला, तर तुमच्या मते कोणकोणती कारण आहेत की जे बालविवाह करण्यासाठी प्रवृत्त करतात?
3: त्यांनी नाही करायला पाहिजे असं वागायला नाही पाहिजे, बालविवाह रोखायलाच पाहिजेत, त्याचे फार अनिष्ट परिणाम होतात पुढे।
2: बरोबर, आणि तुम्ही जेव्हा सरपंच होतात तर किती वर्ष सरपंच होतात, कोणत्या साली होतात तुम्ही?
3: मी 1983 पासून 1990 पर्यंत होतो गाव। त्यावेळेला सरपंच वगैरे जे लोक सांगतील ना तसं गाव वागत होत त्यावेळेला।
2: अच्छा, आणि आता बालविवाह जर म्हटलं ना तर सर अनेक कारण असतात, जसं की समजा एखादं घर, एखादं कुटुंब आहे, त्यातला जर एखादा कर्ता पुरुष असेल, कर्ती व्यक्ती असेल, जर ती एक्सपायर झाली, अकाली मृत्यू आला, तर ती जी जबाबदारी आहे ते मग एखाद्या घरच्या स्त्रीवरती पडते, मग नाईलाज असतो त्या मुलीचं। जर एखादी मुलगी त्या कुटुंबात अल्पवयीन असेल तर मग तिचा नाईलाज असतो, विवाह करावा लागतो, तर अशा परिस्थितीमध्ये लोकांनी काय केलं पाहिजे?
3: लोकांनी त्या बाईला मदत करायला पाहिजे की बाबा तू ही संज्ञान होईपर्यंत लग्नच नको करू, काय लागेल तशी मदत गावाने केली पाहिजे तिला।
2: तुमच्या गावातून मी ऐकून आहे की इथे तुम्ही दारूबंदी सुद्धा केलेली आहे आणि आता व्यसन सोडवणं तर हे सहजासहजीची गोष्ट नाही, अनेक कारण असतात, अनेक विरोध या गोष्टीला होत असतो, तर तुम्ही दारूबंदी सुद्धा तुमच्या या गावात केली आहे, तर कसा प्रतिसाद होता आणि तुम्ही सुरुवात कशी केली?
3: मुळात मीच दारू पित होतो पहिला।
2: अच्छा,
3: आणि माझी गावात दहशत होती त्या काळी दारुड्या म्हणून, परंतु 1982 साली मी दारू सोडली आणि मला दारू सोडल्यानंतर चांगलं गावातून चांगलं म्हणू लागले. म्हणून मी 83 सरपंच झालो, पूर्ण गावात दारूबंदीच केली आणि गाव त्यापासून चांगलं वागायला लागले. लोक दारू पित नव्हते किंवा एकमेकाला दारू पिऊ नये म्हणून असं सांगत होते, त्यामुळे प्रपंच सुधारले लोकांचे.
4: आता दारूबंदी करणं हे सोपं काम नव्हतं, अनेक वेळा तुम्हाला विरोधही झालेला असणारे, अनेक वेळा तुम्हाला कदाचित धमक्याही येत असणारे, मग तेव्हा तुम्ही त्या लोकांचा प्रतिकार कसा?
3: मला गावातले बरेच लोक माझ्या बाजूने झाले ना, मी दारूबंदी केल्यानंतर गावातले बरेच लोक माझ्या बाजूने झाले का बाबा चांगलं काम केलं आहे तू गावामध्ये, दारू विकू देत नाही, चांगलं झालं, दारूची संख्या कमी झाली गावात पिणाऱ्यांची.
4: अच्छा, आता आपण आजची परिस्थिती पाहतो. आता मध्यंतरी नसरापूरची घटना झाली की एवढ्या लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार झाला, तिचा दुर्दैवी अंत झाला, अशा अनेक गोष्टी आपल्या समाजात घडतात, आपल्या भारतामध्ये घडतात, तर मग या गावची काय परिस्थिती आहे?
3: गावची लोकांनी त्याच्यावर थोडं सतर्कतेने पाहिलं पाहिजे की गावात लोक वागतात कसे, पोरं टार्गेटपणा करतात का, थोडं बुजुर्ग लोकांनी त्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे तरुण मुलांच्यावर थोडं.
4: नक्कीच. आणि आता त्या काळामध्ये आणि या काळामध्ये जेव्हा तुम्ही पिढी बघता, आत्ताची मुलं असतील मुली असतील, तर काय शक्यतो काय बदल जाणवतो त्या विद्यार्थ्यांमध्ये, त्या मुलांमध्ये काय बदल जाणवतो?
3: त्याचा जाणवतो म्हणजे ह्या मोबाईलमुळे आता जाणवतो सगळं, लहान मुलांना सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. त्यावेळेला 15-16 वर्षाची मुलं होईपर्यंत काहीच कोणाला काही समजत नव्हते, परंतु आता मोबाईल प्रत्येकाच्या हातात दिल्यामुळं ही पालकांची चूक आहे. मुलं संज्ञान होईपर्यंत पालकांनी त्याच्या हातात मोबाईलच नाही द्यायला पाहिजे.
4: आता त्याच अनुषंगानं तुम्हाला गावामध्ये आणखी या गोष्टीला आळा घालण्यासाठी, जसं की आता मोबाईलमुळे वाढत्या अनेक गोष्टी असतील, ज्या गोष्टी खूप नंतर कळायला पाहिजेत त्या खूप आधी कळून जातात, तर त्या गोष्टींसाठी असेल. आणि त्याचबरोबर आता भलेही तुमचं गाव बालविवाह मुक्त झालंय, पण इतर गावांचं अजून ते होणं बाकी आहे, त्यांना अजून आपण मार्गदर्शन करणं बाकी आहे, तर मग त्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, काय वाटतं?
3: त्यांनी थोडं मोबाईल संज्ञान मुलं होईपर्यंत हातात नाही दिलं पाहिजे मोबाईल. आणि आपल्या गावात बालविवाह होणारच नाही ते प्रत्येकानेच गावच्या लोकांनी बी थोडस विचार करायला पाहिजे ना त्याच्यावर.
4: समजा एखाद्या मुलीचा एखाद्या मुलाचा बालविवाह होतोय, तर बालविवाह जर झाला तर त्याचे पुढील परिणाम दुष्परिणाम काय असू शकतात?
3: त्यांना आयुष्यात पुढे काय आहे समजत नाही अगोदर, त्यांचं वय लहान असतं, पुढे दुष्परिणाम होतात, ते संसार टिकतच नाही. आतापर्यंत आम्ही ऐकलं पाहिलं कोणाचा संसार तो टिकला नाही, बुडून जातात मधीच.
4: थँक्यू सो मच, तुम्ही खूप सारे अनुभव सांगितले. आणि आता मंडळी, आपण माजी सरपंच धोंडी भाऊ ठाणगे यांची तर आपण मुलाखत ऐकली आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या ऐकल्या, पण मंडळी आता आपल्यासोबत यांच्याच सोबत बसलेल्या आहेत आत्ताचे सध्याचे बाल संरक्षण अधिकारी जे आहेत भास्कर गव्हाणे. आणि त्याचसोबत मंडळी एक सांगायला आनंद होतो की ते एक शिक्षण तज्ज्ञ आहेत, मार्गदर्शक आहेत विद्यार्थ्यांचे. तर तुम्ही किती वर्षापासून आहात सर सरपंच?
5: सर मी 17-22 ह्या काळामध्ये मी करंदी ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून काम केलं. त्यानंतर 22-2027 पर्यंत माझी मिसेस सौनंदा भास्कर गव्हाणे ह्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच आहेत. पण मी युवा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी बालविवाह मुक्त समितीचा एक या ठिकाणी अध्यक्ष आहे. कारण गावामध्ये अशा कुठल्याही गोष्ट घडू नये हे तरुणामध्ये असतं, आणि त्यासाठी माझ्या जोडीला माझी मिसेस सरपंच नंदा आहे, त्यामुळे एक महिला आणि एक पुरुष आम्ही दोघं ह्या समितीमध्ये काम करतोय. आमचं उद्दिष्टच आहे गावामध्ये बालविवाह झाला नाही पाहिजे, आणि यासाठी आम्हाला उडानची आपली नगरची स्नेहालयाची टीम आहे, आम्हाला एक वर्षापासून वेळोवेळी मार्गदर्शन करते. आम्हाला यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आम्ही गावातून एक 20 महिला स्नेहालयाला भेट दिली, त्या ठिकाणी त्यांनी जाऊन महिलांनी पाहिलं व त्यामध्ये काय परिस्थिती, मुलांची काय परिस्थिती आहे, काहींना वडील नाहीत, काहींना आई वडील दोन्ही नाहीत, एवढी भयानक आणि एकदम दुर्गंधर आजार या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मुले. अक्षरशः आमच्या महिलांना त्या ठिकाणी भारावून गेल्या महिला त्या ठिकाणी, का आपण जे हे काम करतोय बालविवाह मुक्तीसाठी खरंच एक जबरदस्त काम आहे, गरजेचं आहे मॅडम, हे काम करणं खूप गरजेचं. त्यांनी त्या ठिकाणी खूप मोठा अनुभव घेतला. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं त्या ठिकाणी अक्षरशः पाहिलं तर त्यांनी गेल्यानंतर. आणि त्या सर्व गोष्टी आमच्या महिला आहेत ना त्या ठिकाणी, आमच्या सचिव गोरे मॅडम आहेत, अंगणवाडीच्या सेविका असतील, तुम्हाला मदतनीस आहेत, यांनी पूर्ण गावामध्ये याची माहिती दिली. बुवा गरिबी काय असते आणि त्या ठिकाणी जे अनाथ आहेत मुलं यांचा अनुभव या ठिकाणी सांगितला मॅडम.
4: तुम्ही एक बालविवाह मुक्त तुम्ही समितीमध्ये पण एक तुमचं खूप मोठं योगदान आहे यामध्ये, तर काय अनुभव येतात तुम्हाला, एक असं लक्षात राहिलेला अनुभव की हे काम करताना तुम्हाला काय सांगू शकाल तुम्ही?
5: यामध्ये काम करत असताना एक गोष्ट महत्वाची, कारण मुलगी ही ग्रॅज्युएट झाली पाहिजे. मुलगी शिकली तरच, जो बालविवाह मुक्त आपल्याला करायचं ना, मग मुलगी शिकली तरच ह्या गोष्टी टाळतात. कारण मुलगी संज्ञान झाल्यानंतर तिला अनुभव मिळतो, कॉलेजला गेल्यानंतर मोठ्या जगात तिला पाहायला मिळतो, बा आपण कुठल्या याच्यात आहे, यासाठी तिला खूप माहिती मिळाली. आणि गावामधून आम्ही असं आमचं मार्गदर्शन केंद्र असल्यामुळे आम्ही या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करतो, बा आपली मुलगी कमीत कमी ग्रॅज्युएट झाली पाहिजे. तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर ती पूर्ण म्हणजे तिच्या विवाहासाठी ती पक्व असते, तिला माहिती असते जी मुलं जन्मणार आहे त्यांना, त्यानंतर ती कुपोषित नाही झाली पाहिजे. आणि हे लहान बालविवाह मुक्त जर कारण करते त्यांचे अल्पयुन असतं, त्यांना अनुभव नसतो, ह्या गोष्टी आम्ही आमच्या गावात पण पूर्ण वस्ती जाऊन सांगितलेले आहे, गल्लोगल्ली शिबिरं घेतलेली आहेत. आणि ह्या बाजूच्या गावांना सुद्धा आम्ही हे मार्गदर्शन करणार येणाऱ्या काळामध्ये.
4: नक्कीच. आणि आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की जर कमी वयात लग्न झालं तर नक्कीच त्यांची जी होणारी पुढची पिढी आहे, संतान आहे, तर ते कुपोषित होतात. अनेक वेळा काय होतं की आपलं पूर्ण लक्ष जातं फक्त पालकांकडं, की म्हणजे मुलांचा बालविवाह लावतात समाजाच्या प्रेशरमुळे किंवा नातेवाईकांच्या प्रेशरमुळे. पण अनेक वेळा आजचं चित्र असं दिसतंय की लहान वयामध्येच भरपूर साऱ्या गोष्टी कळाल्यामुळे मुलं मुली प्रेम विवाहामध्ये प्रेमामध्ये अडकले जातात आणि ते स्वतःहूनच त्यांच्या निर्णयाने लवकर लग्नाचं डिसिजन घेतात किंवा त्यांना मग ते अपत्य लहान वयामध्येच होतं. मग अशांना तुम्ही काय सांगाल, हे प्रकार रोखण्यासाठी तुम्ही काय मदत करू शकता?
5: हे प्रकरण रोखण्यासाठी आम्ही काय करतो, पहिल्यांदा आमच्या गावात माध्यमिक विद्यालय आहे आणि जिल्हा परिषद शाळा आहेत, तिथे पहिली ते सातवी, समजा पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना काही कळत नाही, एक ते पाचवी ते सातवीच्या मुली ज्या वेळेस याच्यामध्ये येतात आपल्या वयामध्ये येतात, त्यावेळेस आमचे मार्गदर्शक तिथे रोपडे सर असतात, ते त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आम्ही गावातील ज्येष्ठ मंडळी त्या ज्येष्ठ मंडळीच्या टप्प्यात मार्गदर्शन शिबिर ठेवत असतो, त्यामध्ये पण मुलींना आपण लहान वय आपल्यात बाहेरची मुलं या ठिकाणी गावामध्ये येतात, त्यांना काही कामधंदे नसतात, ते काय करतात थोडीफार कपडे बिपडे छा म्हणजे चांगली व्यवस्थित राहून मुलींना इम्प्रेस करायचा प्रयत्न करतात. पण आमच्या गावचं पूर्ण लक्ष आहे, त्यासाठी आमच्या गावात CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, आम्ही ते त्याचं निरीक्षण करीत असतो गावामध्ये व शाळा चालू असताना कोण येतं शाळेमध्ये. मग ते निरीक्षण केल्यानंतर आमचं ते लक्षात येतं हे मुलगा ह्या ठिकाणी येतो बा या ठिकाणी, समजा माध्यमिक विद्यालय त्या ठिकाणी आमचं कॅमेरे बसवलेले आहेत, त्या ठिकाणी आमचं लक्ष असतं बा शाळेच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये असताना शाळा सुटल्यानंतर ह्या गोष्टी बा कोण मुलं येतात या ठिकाणी यांच्या काय त्या मुली कमी वयाच्या असल्यामुळे त्यांना समजत नसतं, त्या मुलांच्या याला प्रभावाला बळी पडत असतात. मग त्यामुळेच त्यांना योग्य वेळी एक ते पाचवी ते सातवी आणि एक ते आठवी ते दहावी आणि दहावी ते बारावी ह्या मुलींना सगळ्यात जास्त गरज असते आपल्या वडिलांची आणि गावातील ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. जर हे मार्गदर्शन मिळालं तर मुलगी यापासून बाजूला राहते, प्रवृत्त असते, कारण तिला वडिलांनी मुलीला आपल्या मित्राप्रमाणे वागवलं पाहिजे. तुझी कुठलीही गोष्टी असू दे, ती काही असू दे, जर तुला कोणी काही म्हणलं ह्या गोष्टी आम्हाला तू सांगत जा, नाही सांगितलं तर शिक्षकांना सांगत जा. महिन्याची मीटिंग असते, मासिक मीटिंग, मासिक मीटिंगमध्ये ह्या सर्व गोष्टींवर चर्चा होत असते, त्यामुळं आम्ही शक्यतो ह्या गोष्टींना मुलींना कमीत कमी बारावीपर्यंत जाऊ तर बारीक नजर आमची या ठिकाणी असते. आमच्या गावातील तरुण वर्गसुद्धा बाहेरच्या मुलांना कोणाला येण्यासाठी त्यासाठी मी आमचं नियोजन असतं, मार्गदर्शन असतं, सगळेजण त्या गोष्टीवर ध्यान ठेवून असतं बाबा. बाहेरच्यांनी कोणी आपल्या गावातील मुलींना तर कोणी त्रास नाही दिला पाहिजे, पुन्हा या गोष्टी आमच्या गावात वारंवार सातत्याने घडत असतात, हे मार्गदर्शन आमचं असतं.
4: नक्कीच. आणि स्नेहालय संचालित उडान प्रकल्प हा मोस्टली बालविवाह रोखण्यासाठीच काम करत असतो, कार्यरत आहे. आणि मागील अनेक महिन्यांपासून वर्षभरापासून हा जो उपक्रम आहे बालविवाह प्रतिबंधकचा, तो आपल्या या करंदी गावामध्ये राबवला जातोय, ते आपल्या इथे येऊन काम करत आहेत, आपल्याकडे लक्ष देत आहेत. तर काय वाटतंय की या उपक्रमादरम्यान काय काय बदल जाणवत आहेत तुम्हाला?
5: नाही, या उपक्रमाबद्दल त्यांनी आम्हाला उडानच्या जी टीम आहे त्यांच्याबरोबर असणारा त्यांचा तो स्टाफ आहे तो एक प्रत्येक आठवड्याचा एक दिवस त्यांनी आम्हाला दिलेला आहे गावासाठी. एक तर आम्ही त्यांचं एक मोठं आभार मानलं पाहिजे, कारण नगरवरून स्नेहालय आणि उडानची टीम दर रविवारी इथं मार्गदर्शन करण्याची मॅडम त्यांचं जेवढं कौतुक करू करेन ती गाव जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे. या ठिकाणी त्यांनी दर रविवारी येऊन आम्हाला मार्गदर्शन करणं, वाडीवरतीच थोडी छोटीशी सभा घेणं, बुवा हे जे मार्गदर्शन ह्या झाल्या नाही पाहिजे, घटना घडल्या नाही पाहिजे. त्यांनी एवढं मोठं आणि आमचं गाव एक असं आनंद वाटतो आम्हाला सांगायला की महाराष्ट्रात नाही भारतातलं पहिलं गाव हे बालविवाह मुक्त करंदी गाव आहे. त्यामुळे आमच्या करंदी ग्रामस्थांना त्याच्याबद्दल अशी उत्सुकता लागलेली आहे. तो जो मिळणारा पुरस्कार आहे तो कधी मिळणार आहे गावाला, कारण त्यासाठी त्या उडानचं लय मोठं आम्हाला सहकार्य आहे मॅडम यासाठी.
4: नक्कीच. आणि आपण मगाशी बोलतानाच तुम्ही म्हणालात की मुलींनी शिकलं पाहिजे, ग्रॅज्युएशनची लेव्हल पाहिजे की ग्रॅज्युएट झाल्यानंतर तिला समज येते आणि त्यानंतर मग लग्न करायला ती परिपक्व होते. पण अनेक वेळा असं असतं की कुटुंबाची परिस्थिती नसते मुलींना शिकवण्याची, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बालविवाहाला प्रवृत्त करू शकते. मग अशा वेळेस त्या कुटुंबाने काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने शासन त्यांना मदत करू शकतं?
5: शासन तर आता बांधकाम कामगाराच्या माध्यमातून मुलीच्या विवाहासाठी शासन काहीतरी 50,000 रुपये अनुदान त्यांना प्रोत्साहनपर देऊ राहिलेले. जर आम्हाला समजलं आमच्या गावातील कोणालाही जर कळलं गपचूपमध्ये जर बालविवाह होत असन, कोणी घडवीत असन, बाहेरचे येऊन लोक व त्यांना जर म्हणत असेल बालविवाह आपण करू, कोणाला माहिती मिळणं. पण आमच्या गावात तशी एक दक्षता समिती म्हणून आहे, आम्ही त्या कुटुंबाला आम्ही एक आधार देतो, त्या कुटुंबाला सांगतो आम्ही की बालविवाह केल्यानंतर मुलीचं तिला पुढे येणारे आपल्या विवाहानंतर येणारे परिणाम भोगावे लागतील. पण त्यासाठी आम्ही त्यांना आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी हे मार्गदर्शन करतात. तिच्या विवाहासाठी जर काही अडचणी येत असतील तर आम्ही 100% आमच्या महिला आहेत, आमच्या गावात 22 बचत गट आहेत, ह्या महिलांमध्ये काही CRP असतील कोणती हे जाऊन त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम करतात. विवाहासाठी जर काही अडचण येत असतील, पैशाचं काही अडचण असेल तर ते आमचं गाव सर्व मिळून त्या विवाहासाठी सुद्धा सामोरे जाण्यासाठी तयार असतं. त्याच्यामुळं ह्यो विवाह होऊनच देत नाही आम्ही सर्वात गोष्ट म्हणजे. आणि आमच्या गावातील सर्व महिला आणि पुरुष सर्व सक्षम आहे यासाठी निर्धारच करणार. आज जवळजवळ माझं वय 50 वय आहे, 50 वयामध्ये ही गोष्ट अजून घडली नाही. आणि आमच्या ज्येष्ठांचं आज जे मी आता धोंडीभाऊ ठांगेंनी सांगितलं त्यांचं वय आज 75 आहे. ह्या 75 त्यांच्या काळापासून तर आजच्यापर्यंत कधीही बालविवाह झाले नाही. म्हणजे ज्या याचं 100 वय झाले हे सुद्धा बालविवाह झाले नाही या गावामध्ये. ही एक सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे मॅडम.
4: खूप मोठं वैशिष्ट्य आहे, कारण जर आपण आता पाहिलं एखादी आजी, आपल्याला वाटतं की एखादी आजी तरी असेल की त्यांचा खूप लहान वयामध्ये विवाह झालेला असेल, पण हे खूप ऐकायलाही भारी वाटतं आणि लोकांना सुद्धा ते एक समजून घ्यायला भारी वाटेल की या गावामध्ये ज्येष्ठ मंडळींचा सुद्धा बालविवाह झालेला नाहीये, त्यांचा सुद्धा योग्य वयामध्येच विवाह झालेला. आणि आपले ज्येष्ठ मंडळीच असतात की जे आपल्या पुढच्या पिढीला एक मार्गदर्शन करत असतात, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जात असतो. तर याचसोबत आधीच्या काळातील मुली असतील, आता टेक्नॉलॉजीचं सगळं चालले, AI आहे, मोबाईल्स आहेत, सर्व गोष्टी, तर मग काही बदल तुम्हाला मुलांच्या विचारसरणीमध्ये वगैरे जाणवत आहेत का?
5: हा विचारसरणीमध्ये, कारण का होतं हे आता सगळं कॉम्प्युटर युग आलं, AIचं युग आलेलं आहे. आपण मोबाईलवरती प्रश्न टाकला तर त्याचं उत्तर लगेच आपल्याला मिळत असतं. पण सर्व त्या उत्तराच्या माध्यमातून या ठिकाणी जमत नाही, आपण आपल्या बुद्धीचा सुद्धा या ठिकाणी वापर केला पाहिजे. त्यामुळे गावातील तरुण हे सशक्त झालेले आहेत, त्याच्यामुळं काही अडचण शक्यतो येत नाही आम्हाला. तरुण युवा संस्थेचे या ठिकाणी युथ फाउंडेशन आमच्या गावामध्ये तरुणांचं एक आहे, ते सुद्धा या वेळोवेळी एक मार्गदर्शन घेतात, नवरात्रात मोठमोठे कार्यक्रम घेतात या ठिकाणी, त्यांचं सुद्धा तरुणांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. तरुणांची साथ आहे, तरुणांची साथ असल्यामुळंच हे गावामध्ये बालविवाह होत नाहीत. तरुण जर एकवटले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही अशी ती शक्यच होती. त्याच्यामुळे तरुण आणि तरुणी हे आमचे तरुणच या ठिकाणी उतरलेले आहेत बालविवाह होऊ नये म्हणून, त्याच्यामुळं काही अडचण येत नाही आम्हाला.
4: नक्कीच. थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिली. म्हणजे जे संपूर्ण गावाचा जो गाभा आहे, जे ग्रामस्थ आहेत आणि ज्या काही उपाययोजना आहेत, त्या तुमच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने मलाही समजले आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा समजतीलच. तर मंडळी, आपण आता वळत आहोत प्रायमरी शिक्षक मुख्याध्यापक दत्तात्रय रोकडे यांच्याकडे. तर सर, तुम्ही एक प्रायमरी शिक्षक आहात, तर विद्यार्थ्यांची विचारसरणी कशी आहे किंवा तुम्ही नेमकं कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात?
6: नमस्कार, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदीचे मुख्याध्यापक. माझ्याकडे इयत्ता 1 ते 7 पर्यंतचे वर्ग आहे आणि विद्यार्थी संख्या सुद्धा 90 आसपास आहे. निश्चितपणे मला सांगावयास आनंद वाटतो, आता मला फक्त 1 वर्ष या ठिकाणी सर्व्हिस माझी झालेली आहे. नुकतीच 1 वर्षापासून मी या शाळेत कार्यरत आहे. पण जेव्हा मी या ठिकाणी सेवा करतोय माझ्या अशा लक्षात आलं की गावचा जो मूळ आधार असतो म्हणजे ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचे जे विद्यमान सरपंच आहेत ते आमच्या शाळेचे शिक्षण तज्ज्ञ सुद्धा आहेत. वेळोवेळी शाळेत येऊन अत्यंत मौलिक असा संदेश ते आणि मार्गदर्शनाच्या रूपात ते आम्हाला या ठिकाणी देत असतात. कोणतीही समस्या असो शाळेविषयी कोणत्याही अडचणी असो फक्त एक फोन करण्याचा अवकाश तिथे आपला पूर्ण वेळ आमच्यासाठी देत असतात. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. नगरची स्नेहालयाची जी उडान टीम आहे निश्चितपणे गेली 2 महिन्यापासून अविरतपणे त्या गावासाठी तर काम करता येतच. जेव्हा आमचे कदम सर आणि आमची सुरुवातीला बैठक झाली त्या बैठकीला मी उपस्थित होतो. अत्यंत पोटतिकीनं बालविवाह काय आहे आणि गावासाठी आपण काय करू शकतो याची इत्यंभूत माहिती त्यांनी आम्हाला दिली आणि सरपंच साहेब असतील किंवा गावातील ज्येष्ठ नागरिक असतील आणि आमचं सगळं टीमवर्क यासाठी 2 महिन्यापासून आम्ही काम करतो आहोत. आम्ही गावातून आमच्या लहान मुलांच्या समवेत प्रभात फेरी काढली आणि जेव्हा आम्ही एकत्रितपणे कार्यक्रमासाठी उपस्थित होतो तेव्हा सुद्धा कदम सरांनी केवळ आमच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर जे त्या निमित्तानं जे लोक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत की बालविवाह म्हणजे काय आणि बालविवाहाची गरज काय आहे याची अतिशय छान अशी माहिती जेव्हा ग्रामस्थांना सांगितली आणि मोठ्या उत्स्फूर्तपणे तितकाच प्रतिसाद ग्रामस्थांनी सुद्धा त्या ठिकाणी दिला आणि म्हणून निश्चितपणे आमचं जे करंदी गाव आहे ते करंदी गाव यापुढे मला वाटतं एकही बालविवाह होणार नाही याची निश्चितपणे या सर्व लोकांनी खात्री दिली. गेल्या 25 तारखेला गावची ग्रामसभा या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा हा विषय प्रकर्षानं सरपंच साहेबांनी सर्वांनी घेतला आणि त्यामध्ये सुद्धा उत्पूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लोकांनी दिला आणि मला निश्चित खात्री आहे की यापुढे उडान टीमचं जे बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे तो कायदा निश्चितपणे सर्व लोक पाळल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत आणि बालविवाह एकही या ठिकाणी यापुढे होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे.
4: वा वा वा. आणि तुम्ही खरं सांगितलं की बालविवाह रोखणं किती गरजेचं आहे पण आपण अनेकदा ऐकतो आणि अनेकदा ही कारणं सुद्धा आहेत की जसं व्यसन आहे जसं एक समाजाचं प्रेशर आहे त्याच पद्धतीनं अज्ञान हे सुद्धा एक बालविवाहाला खतपाणी घालण्यासाठी पुरेसं आहे. अनेक मुलं लहान मुलं बळी पडतात बालविवाहाला कारण त्यांच्या पालकांना किंवा त्यांना सुद्धा एक ते शिक्षण मिळत नाही ते ज्ञान मिळत नाही. तर जसं मुलांसाठी ज्ञान देणं गरजेचं आहे की या बाबतीतलं तसं पालकांना सुद्धा देणं गरजेचं आहे मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल?
6: निश्चितपणे अतिशय छान असा मुद्दा आहे की बालविवाह होण्यासाठी जी जी काही कारणं आहे त्यामधला अज्ञान किंवा ज्या गोष्टीविषयी पुरेसं ज्ञान असावं ते अज्ञान नसल्यामुळे अनेक वेळा बालविवाह होऊ शकतात. परंतु जेव्हा आमच्याकडे 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी कारण इथं माध्यमिक विद्यालय सुद्धा आहे आणि आमची प्रायमरी शाळा सुद्धा आहे मग बऱ्याच वेळा आमच्या सरपंच साहेबांनी सांगितले त्याच मुद्द्याला मी पुढे भर घालतो की आम्ही बऱ्याच वेळा त्या मुलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित तर करतो परंतु जे या विषयीचं ज्यांना ज्ञान आहे डॉक्टर साहेब जे आहेत किंवा ज्या महिला डॉक्टर आहेत त्यांची सुद्धा बऱ्याच वेळा चर्चा क्षेत्र किंवा त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या मुलांना निश्चितपणे याची माहिती देतो. राहिला प्रश्न गावातले जे अडाणी आहेत तर सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक दक्षता कमिटी आहे आणि त्या कमिटीमध्ये मी सुद्धा काम करतोय. तर ज्या ज्या वेळी असे काही प्रश्न उद्भवतात त्यावेळी हे सर्व मंडळी अतिशय छानपैकी त्या लोकांचं समायोजन करून त्या लोकांना व्यवस्थित ज्ञान देऊन त्या गोष्टी कशा परावृत्त होतील या ठिकाणी निश्चितपणे अतिशय छान असं काम या गावामध्ये चालू आहे.
4: नक्कीच. अनेक वेळा अजूनही लैंगिक शिक्षण हा एक काळाच्या आड असलेलाच मुद्दा आहे की अनेक वेळा त्याला उघडपणे बोललं जात नाही. जे शिक्षण घरच्या महिला मंडळींकडून असेल किंवा एक पुरुष जरी असतील तरी त्यांचं एक काम असतं की आपल्या मुलाला या बाबतीतलं शिक्षण देणं वगैरे पण अजूनही गावासारख्या ठिकाणी असो किंवा खेडेगावामध्ये असो या गोष्टी होत नाही. तर मग घरच्यांना तुम्ही काय सांगाल की अनेक वेळा कुचराई होते की मी कसं सांगू माझ्या मुलाला किंवा मुलीला या बाबतीत तर त्यासाठी पालकांना तयार कसं करता येईल?
6: बऱ्याच वेळा आमच्या शाळेमध्ये आम्ही पालक मेळावे आयोजित करतो. आमच्या शाळेमध्ये सखी सावित्री नावाचा एक समिती आहे. त्या समितीच्या माध्यमातून जेव्हा महिलांचा पालक मेळावा आयोजित करतो आणि त्यावेळी बऱ्याचशा या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत करतो. केवळ शाळेचं ज्ञान देणं असं नव्हे तर शाळेपलीकडेही जाऊन ज्या ज्या महत्वाच्या विशेषतः मुलींसारख्या मुलींच्या ज्या ज्या काही समस्या असतात मग त्या समस्येची उकल त्या ठिकाणी महिला मेळावा घेऊन आम्ही निश्चितपणे करतो.
4: आणि आता तुम्ही एक शिक्षक आहात, तुम्हाला माहितच असणार आहे की कोविडच्या काळानंतर देशभरामध्ये सर्वत्रच मोबाईल ही एक खूप गरजेची गोष्ट झाली आहे शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा. मग ते ऑनलाईन क्लासेस असू देत, नोट्स असू देत वगैरे, किंवा झूम मिटिंग वरतून ते लेक्चर अटेंड करणं असू दे, सर्व काही कामं मोबाईल वरती होतात. त्यामुळं जो मोबाईल त्यांना एक 18 वर्षानंतर मिळायला पाहिजे तो आता त्यांना 13-14 वर्षीच त्यांना मिळत आहे. आणि त्यामुळं ज्या गोष्टी खूप नंतर कळायला पाहिजे त्या खूप आधी कळतात. मग अशा वेळेस मोबाईलच्या वापराबद्दल तुम्ही काय सांगाल?
6: बरोबर, अतिशय छान असा हा प्रश्न आहे आपला. तसं पाहिलं तर मोबाईलचे फायदे आणि तोटे जर आपण अनुभवले तर बऱ्याच वेळा मोबाईलचे तोटेही आपल्या लक्षात येतात. जसा मोबाईलचा वापर करणं गरजेचं आहे विशेषतः मुलांसाठी, तसा ते वापर न करता वेगळ्याच आमच्या लक्षात आले. आणि म्हणून आम्ही एक आता या ठिकाणी निर्णय घेतलाय. आमची जी शाळा व्यवस्थापन कमिटीची मीटिंग आम्ही मागच्या गेल्या वर्षी सुरुवातीलाच मी आयोजित केली होती आणि त्यामध्ये मी निक्षून प्रत्येक पालकाला सांगितलं की मोबाईलचा वापर आता मुलांना मोबाईल देऊच नका, मोबाईल तुमच्याकडे ठेवा. जी जी माहिती आहे त्यासाठी आम्ही सक्षम आहोत. विद्यार्थ्यांसाठी मोबाईल आता वापरणं चुकीचं आहे, कारण जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम न पाहता मुलं वेगळीच पाहत आहेत. आणि म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये तरी या ठिकाणी एक चांगला आणि धाडसी निर्णय आमच्या शालेय व्यवस्थापन कमिटीशी आणि लोकांशी बोलून घेतला, मुलांना मोबाईल देऊ नका. काही जे प्रश्न असतील तर प्रत्यक्ष आम्हाला संपर्क करा, कारण आम्ही शासनाचे जरी कर्मचारी असलो तरी विद्यार्थी हा आमचा कणा आहे आणि विद्यार्थ्यांसाठीच आम्ही आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की मोबाईल आता आम्ही शाळेमध्ये कोणालाही कोणत्याही विद्यार्थ्याला पालकांना सांगितलेले त्यांच्या हातात मोबाईल पडू देऊ नका. काही समस्या असू द्या, दिवस रात्र आम्ही शासकीय कर्मचारी म्हणून विद्यार्थ्यांसाठी आहोतच. आणि मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम आता पालकांनाही समजलेला आहे आणि त्यामुळं एक निश्चितपणे आम्ही मधला दुवा विद्यार्थ्यांचा सांगण्यासाठी पालकांशी प्रत्यक्ष हे करतो. वेगवेगळ्या वेळी आठवड्यातून 2 वेळा व्यवस्थापन समितीची मीटिंग होती, महिन्यातून एकदा आमच्या पालकांची मीटिंग होते आणि त्यामध्ये या सर्व प्रश्नांची उकल आम्ही करतो विदाऊट मोबाईल.
4: आणि आता उडान प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षभरापासून आपल्या गावामध्ये काम करत आहे, तर विद्यार्थ्यांच्या मनावरती या गोष्टीचा काही सकारात्मक परिणाम होताना तुम्हाला दिसतोय का, त्यांच्या विचारांवरती वगैरे?
6: हो हो, निश्चित. अतिशय छान असा प्रश्न आहे हा पण की उडान प्रकल्प जेव्हापासून आमच्या करंदी गावामध्ये येतोय अत्यंत पोटतिडकीने कदम सर आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत सकाळी 7 वाजताच ती कमिटी आम्ही येण्या अगोदर ती या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे त्यांनी सुद्धा किती गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे यावरून लक्षात येते. अतिशय छान अशी प्रत्येक वेळी ते माहिती देतात. आम्ही सुद्धा फोनवर कदम सर किंवा त्यांचे जे अन्य सहकारी आहेत त्यांना देखील माहिती विचारतो आणि विचारांची देवाणघेवाण होत असल्यामुळं निश्चितपणे खात्रीने या ठिकाणी सांगतो की करंदी गावामध्ये हा जो काही प्रकल्प स्नेहालयाचा त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी हाती घेतलेला आहे 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार.
4: नक्कीच. आता बालविवाह म्हणजे काय हे मोस्टली 6वी 7वी किंवा लहान गटातील विद्यार्थ्यांना माहीत नसतं की काय आहे बाबा वगैरे, पण त्यांना याबाबतीतलं लक्ष देणं गरजेचं आहे कारण आकर्षणासारखी जी गोष्ट आहे ती आता लहान मुलांमध्ये सुद्धा दिसायला लागलेली आहे, तर त्या गोष्टी रोखण्यासाठी तुम्ही तुमच्या शाळेमध्ये काही सेशन्स वगैरे अरेंज करता का?
6: हो हो, करतो ना निश्चितपणे. कारण आता मी मागच्या वेळेस आमची जेव्हा मीटिंग झाली तेव्हा मीटिंग झाल्यानंतर मी आमच्या विद्यार्थ्यांसमवेत या बालविवाह म्हणजे काय याची कल्पना मी दिलेलीच आहे की बालविवाह म्हणजे जेव्हा एक ठराविक वय आहे की ठराविक वयानंतरच मुलींचं लग्न होणार, म्हणजे 18 वर्ष जेव्हा पूर्ण होईल, शासनाने सुद्धा आता कायदा केलेला आहे त्याविषयी, 18 वर्षाच्या आतल्या मुलींचं लग्न होऊ द्यायचं नाही. किंवा मुलांसाठी सुद्धा, केवळ मुलींसाठीच हा कायदा नाही, मुलांसाठी सुद्धा आहे. ज्यांच्या वयाची 21 वर्ष पूर्ण होणार आहेत त्या 21 वर्षाच्या पुढील मुलांना लग्न करण्याचा अधिकार आहे. आणि याची जेव्हा माहिती आम्ही विद्यार्थ्यांना दिली तेव्हा विद्यार्थ्यांनी सुद्धा ही माहिती घरी पोहोच केली. म्हणजे एक प्रकारचा विद्यार्थी दुवा हा या सांधलेला आहे, कारण पालकांपर्यंत हा मेसेज प्रत्येक वेळी मुलांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
4: एखाद्या कुटुंबाला जर म्हणजे भलेही त्याला बालविवाह करायचं नाही आपल्या मुलांचा वगैरे, पण अशी एखादी परिस्थिती ओढावते, जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या कर्त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतोय किंवा अकाली मृत्यू होतोय किंवा अनेक कुटुंब असतात की ते दारिद्र्य रेषेखाली असतात, तर त्यांना पुढे शिकवणं इझी नसतं, त्यामुळे त्यांना विवाहासाठी विचार करावा लागतो. तर अशा प्रश्नांना कशा पद्धतीने आणखी चांगल्या पद्धतीने उपाययोजना करता येतील?
6: अगदी बरोबर आहे, विना सहकार नाही उद्धार असं म्हटलं जातं. कोणतीही गोष्ट, एखादं जरी कुटुंब किंवा गरिबी असेल किंवा व्यसनाधीनता असेल आणि त्या कुटुंबामध्ये हलाकीची परिस्थिती असेल आणि बालविवाह होऊ शकतो असे जेव्हा प्रश्न उद्भवतो आणि जेव्हा आमच्यापर्यंत ती माहिती येते तेव्हा आम्ही सर्वजण त्यासाठी निश्चितपणे आमची जी दक्षता समिती आहे गावातली किंवा आमचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, त्यांचं जे सर्व सहकारी किंवा ज्येष्ठ मंडळी आहे ते सर्वांच्या मिळून आम्ही त्या कुटुंबाशी संपर्क साधतो. जे जे सहकार्य करण्याजोगं येते ते सहकार्य करण्याचा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि यापुढेही भविष्यात निश्चितपणे तो प्रयत्न आमचा राहील याची मी निश्चितपणे आपल्यास ग्वाही देतो.
4: थँक्यू, थँक्यू सो मच रोकडे सर, खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिलेली आहे. आणि मंडळी आता आपण वळत आहोत याच गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत मोहन गांगड यांच्याकडे, आणि मंडळी त्यांचाही अनुभव खूप छान आहे आणि त्यांनी या गावाला खूप आधीपासून पाहिलेलं आहे, खूप सारे अनुभव घेतलेले आहेत. तर कसं होतं आधीचं गाव आणि कसा होता तो तुमचा अनुभव, आधीची परिस्थिती काय होती गावातली?
7: सुरुवातीची परिस्थिती म्हणजे मोबाईल नसल्या कारणाने व्यवस्थित होती, शिक्षण किंवा गावातल्या सरपंच उपसरपंचांचं लक्ष असायचं आणि ज्येष्ठ मंडळीचं लक्ष असल्या कारणाने शक्यतो मला काय असा त्रास जाणवलेला नाही, कारण पहिले कसं मोबाईल नसल्या कारणाने आमचं पुस्तकी अभ्यास असायचा, शाळेमध्ये जे शिकवलं ते घरी त्यांनी सांगायचं अभ्यास करायचा, अशा पद्धतीचं व्यवस्थित होत.
4: गावामध्ये टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने बदल होत गेले, पूर्वीचं गाव आणि आत्ताचं गाव कसा बदल झाला आणि काय काय उपाययोजना या बदलामध्ये राबवल्या गेल्या?
7: आता ज्या ज्या सुविधा येतात किंवा वरून शासनाकडून त्या पद्धतीने हे आतापर्यंत या लोकांनी व्यवस्थित म्हणजे करून घेतले आहेत, म्हणजे ते गावामध्ये असं काही कुठंपर्यंत आलेली कोणती स्कीम आहे ती काही वेळ फेल जाऊन दिलेली नाही आणि आजपर्यंत आज हे आमचे जे का समजा सरपंच काम करतात ना त्या पद्धतीनेच म्हणजे कुठं कमी पडलेले नाहीत, म्हणजे काय जेवढं आपल्या गावामध्ये ज्याची गरज आहे किंवा ते सगळे ते राबवतात, ते म्हणजे कुठं काही कमतरता दाखवत नाहीत आपल्या.
4: नक्कीच, आता तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात आणि आपलं हे जे गाव आहे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील करंदी गाव आता बालविवाह मुक्त म्हणून घोषित होणार आहे, बालविवाह मुक्त म्हणून ते पुढे येणार आहे, तर काय वाटतंय की आपल्या गावामध्ये एवढा मोठा बदल झाला आणि आता एक वन ऑफ द हे जे गाव आहे तर ते पुढे येत आहे, आता अनेक गावांना अनेक महाराष्ट्रभर या गावाची चर्चा होणार आहे, तर काय अनुभव आहे आता सध्या तुमचा?
7: अनुभव म्हणजे आता ते रात्रंदिवस त्यांचं म्हणजे लक्ष, आमचे सरपंच आजचे भावी सरपंच जे आहेत ना ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी जागरूक आहे आणि शक्यतो कुठं कमी पडलेलं नाही माझ्या मतान, त्याच्यामुळं ते शेवटपर्यंत मला वाटतं ते कधी कुठं कमी पडणार बी नाहीत आणि त्यांना बी आनंद देईन, बाकी सगळ्यांना ते संपतीला धरून चाललेले आहेत, त्याच्यामुळं शक्यतो कुठं माझ्या मनाने कमतरता येणार नाही याच्यामध्ये.
4: तरुण मंडळींचे आता सध्याचे विचार काय आहेत बालविवाहा बाबतीतले असतील किंवा एक गावातील जो बदल होतोय या बाबतीतले असतील, त्यांची विचारसरणी कशी?
7: तसे सगळ्यांच्या त्यांचं बसणं उठणं त्यांच्याशी असल्या कारणाने ह्या तरुण मंडळीशी, त्याच्यामुळं शक्यतो विचार सगळ्यांचेच माझ्या मते चांगले आतापर्यंत, म्हणजे काय की कुठं असं का फेल मला काय वाटलेलं नाही, कोणी असं फालतू आता जे आमच्या माझ्या सरपंचांनी सांगितलं किंवा हे सांगतात आणि माझ्या माहितीप्रमाणे मला काय असं कुठं म्हणजे बाबा वेगळी तरुणांची वर्तणूक दिसलेली नाही.
4: आणि तुमच्या गावामध्ये व्यसनमुक्ती आहे, बालविवाह मुक्त तर गाव होतच आहे आणि याच गोष्टींसाठी जेव्हा आपण गावामध्ये काहीतरी बदल करतो तेव्हा यामध्ये ग्रामस्थांचा प्रतिसाद असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे, कारण आपण चार चौघ मंडळी येऊन एखादा मोठा बदल घडू शकत नाही, त्यामध्ये संपूर्ण गावाचं योगदान असतं, तर ग्रामस्थांबाबतीत तुम्ही काय सांगाल, कसा प्रतिसाद होता?
7: ग्रामस्थ शक्यतो आतापर्यंत म्हणजे कुठे काय अडथळा येईल असे काही म्हणजे काही नाही, कारण साथ देतात, ग्रामसभा असो किंवा कुठे काय असो, आता जे जे काम करतात भावी सरपंच माझ्या मते तरी त्यांना कुठं सज असं म्हणजे वाकडे चालत नाही म्हणजे वेगळ्या मार्गाने, कारण ते जे करतील त्याला ते सगळे साथ देतात आणि व्यवस्थित म्हणजे त्याच्यामुळे त्यांना आणखी थोडे उभारी भेटते ना कोणतेही कार्य करायला असेल.
4: नक्कीच नक्कीच. आणि आता त्याचसोबत जसं आपलं हे जे गाव बालविवाह मुक्त होतोय तर याचा आदर्श नक्कीच इतर गावांनी इतर शहरांनी सुद्धा घेतला पाहिजे. कारण गावामध्ये बालविवाह मुक्ती आहे पण अनेक शहरांमध्ये अजून बालविवाह होतच आहेत. तर अशानं तुम्ही एक संदेश काय द्याल तुमचा?
7: संदेश असे ज्या ज्या वेळेला समजा आमच्या सरपंचांना किंवा यांनी आम्हाला सांगितलं तर त्या त्या वेळेला आम्ही तुन त्यांना साथ देणार. कुठे जायचं असेल यायचं असेल काही सांगण्यासाठी अशा वेळेला नक्कीच आम्ही त्यांच्या संधी असणार.
4: अनेकांना या बाबतीतले कायदे अजून सुद्धा माहीत नाहीयेत. अनेक जण या कायद्यांबाबतीतच्या माहितीवरून वंचित आहेत. मार्गदर्शन कायद्या बाबतीत काय कराल तुम्ही बालविवाह मुक्तीसाठी?
7: हेच म्हणजे बालविवाह म्हणजे करू नये किंवा हे अल्पवयामध्ये चांगलं नाहीये किंवा म्हणजे असे चांगलं मार्गदर्शन या पद्धतीने करणार. कारण ज्या वयामध्ये आलो शेकरावर लग्न करावं विवाह करावं हे शक्यतो मार्गदर्शन या पद्धतीने आम्ही करू. कारण पुढे पुढे ते पुन्हा त्रासदायकच आहे त्यांना ना हे सगळं त्यांना सांगू आम्ही अशा
4: पद्धतीने
7: आरोग्य बाबतीत हा सगळ्या बाबतीमध्ये त्यांना त्रासदायक आहे.
4: आपलं नगरमधील हे जे गाव आहे आता बालविवाह मुक्त होते आणि हे तुमच्या सगळ्यांसाठी आणि फक्त तुमच्यासाठीच नाही तर आपल्या नगर जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. स्नेहालय संचलित उडान प्रकल्प यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही सर्वजण ज्येष्ठ नागरिक असतील ग्रामस्थ असतील शिक्षक असतील आणि त्यासोबत आजकालचे विद्यार्थी सुद्धा असतील या सर्वाला सपोर्ट करतायत. तर ही तुमची खूप मोठी अचीवमेंट रेडिओ नगरतर्फे आणि स्नेहालयाच्या पूर्ण परिवारातर्फे तुम्हाला या गोष्टीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि पुरस्कार कधी मिळणार याची वाट आम्ही सुद्धा बघत आहोत की कधी एकदा हे तुमचं गाव नावारूपाला येते आणि संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही संपूर्ण भारतातून अनेक लोक इथे तुमच्या गावामध्ये येणार आहेत. तुमच्या गावाची दखल आता घेतली जाणार आहे. तर तुम्हा सर्वांचं अभिनंदन सुद्धा आहे आणि तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. श्रोते हो आताच आपण करंदी गावातील ग्रामस्थांशी चर्चा केली. खूप साऱ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या गावातील बऱ्याच गोष्टींविषयी आणि हे गाव बालविवाह मुक्त कसं बनलं आणि इथल्या ज्या समस्या आहेत त्या कशा सुटल्या याबाबत आपण अनेक गोष्टी जाणून घेतल्या. आणि मंडळी आपला जो स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आहे जो या गावामध्ये कार्यरत आहे काम करत आहे तर तेथील जे प्रकल्प समन्वयक जे आहेत प्रवीण कदम सर तर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत की त्यांचा या गावातील काम करण्याचा अनुभव कसा आहे तर तुम्ही काय सांगाल सर?
8: सर्व श्रोत्यांना पहिल्यांदा नमस्कार. आपण आत्ताच सर्व जे करंदी गाव आहे त्या गावांच्या ग्रामस्थांशी तुम्ही त्यांचे अनुभव ऐकलेले आहेत त्यांच्या भावना ऐकलेल्या आहेत आणि त्याचला जोडून मी थोड्याशा गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण मी करंदी गावात मागील वर्षभरातून वेगळ्या ठिकाणी मी काम करतोय आणि आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातच 8 वर्षापासून या ठिकाणी काम करतोय. कारण करोना काळामध्ये अनेक प्रकारची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळालेली आहे आणि आपण सर्वांनी ती अनुभवलेली सुद्धा आहे आणि त्याच्यातून अनेक गोष्टींचा आम्हाला लक्षात आलं की या ठिकाणी ही परिस्थिती खूप आता पुढे जाऊन उद्भवणार आहे पुढचे प्रश्न वाढणार आहेत आणि आम्ही काम करत असताना अनेक प्रकारचे विरोध सुद्धा आम्हाला समोर जावं लागलं आहेत. कारण अनेक वेळेस उडान टीम ज्यावेळेस बालविवाह रोखण्यासाठी पूर्वी काम करायची त्यावेळेस आम्हाला पूर्वी त्या ठिकाणी जावं लागायचं त्या ठिकाणी थांबवण्यासाठी आम्हाला विरोध पत्करावा लागायचा. परंतु आजची परिस्थिती जर पाहिली 8 वर्षानंतरची तर ती परिस्थिती आता वेगळी आहे. ज्या सक्षम म्हणजे ज्या यंत्रणा होत्या ज्या यंत्रणांना त्यांची भूमिका त्यांना स्पष्टता नव्हती त्या भूमिका त्यांना माहिती नव्हती ह्याच अनुषंगाने आम्ही त्या यंत्रणांसोबत काम करून त्यांना सक्षम यंत्रणा आम्ही आज तयार केलेल्या आहेत. ह्या 5 महिन्यामध्ये 109 पेक्षा जास्त बालविवाह आम्ही रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही स्वतः त्या ठिकाणी जो आज गेलो नाही तर ही सक्षम यंत्रणांनी ते रोखलेले आहे. ही आज एक बदलती परिस्थिती आपण पाहत आहोत. तर त्याचप्रमाणे ह्या करंदी गावामध्ये जर पाहिलं इतिहास की ह्या गावामध्ये आम्ही 8 वर्षात कधी आलोच नाहीये आणि ह्या गावात बालविवाह सुद्धा झालेला नाहीये याचा अनुभव आम्हाला लक्षात आला. आम्ही ज्यावेळेस ह्या गावामध्ये भेट दिली त्या गावामध्ये आम्ही विचार केला आम्ही त्यावेळेस कौटुंबिक सर्वे सुद्धा केलेला आहे. कौटुंबिक सर्वेमध्ये आम्हाला प्राथमिक लक्षात आणायचं होतं की या कुटुंबातील परिस्थिती काय आहे त्यांचे विचार काय आहे बालविवाहाप्रती त्यांचा विरोध कसा आहे त्यांची मानसिकता कशी आहे. कारण आपण म्हणतोय की आम्ही फक्त बॅनर लावून बालविवाहमुक्त गाव करण्याच्या विचाराने कधीच आलो नव्हतो. फक्त बालविवाह मुक्त बॅनर लावला तर बालविवाह म्हणजे मुक्त होणार नाही हे गाव. तर याच अनुषंगाने आम्ही त्यांची मानसिकताचा अभ्यास केलाय खास करून की त्याचा मानसिकतेने ते कसा विरोध करतायत त्यांना बालविवाहाविषयीचे काही गैरसमज आहेत का तर हे आम्हाला कुठे जाणवलं नाही यावेळेस आम्ही ज्यावेळेस सर्व्हेमध्ये केला. आणि अनेक वेळा काय आहे की ज्या मुली जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकताय त्या मुली कधीही त्यांचं शिक्षण खंड झाला नाही. जर आम्ही जर पाहिलं की आम्ही बालविवाह रोखण्यापेक्षा आम्ही त्या बालविवाह होण्यामागचे जे कारण आहे त्याच्यावर खास करून उडान प्रकल्प काम करते. कारण जर एखादी समस्या समस्या संपवायची असेल तर त्या समस्या मागचे कारण काय ते शोधून त्याच्यावर काम करणं लय गरजेचं असतं, त्यावर ती समस्या मुक्त होते. तसं ह्या गावाचा विचार आहे. आम्ही त्यावेळेस आम्ही मागील 50 वर्षाचा इतिहास आम्ही पाहिला. आतापर्यंत 75 वर्षाचे जे काही माजी सरपंच होते त्यांच्याशी तुम्ही संवाद ऐकला आहे. त्यांचे विचार ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल की ह्या 75 वर्षापासून त्यांनी नकळत काहीतरी काम करत चालले होते, अशा समस्या सोडवत चालले होते. म्हणून आज हा आम्ही त्या गावांना किंवा आम्हाला ते देण्याचा एक योग आलेला आहे या गावाला की आम्ही ते बालिवा मुक्त गाव करू शकू. असंच या पद्धतीने आम्ही पाहतो की याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की अनेकांना माहिती सांगायची आहे आणि गावांना पण आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही पण तुमचं गाव बालिवा मुक्त करू शकतात. तुम्हाला जर बालिवा मुक्त गाव करायचं असेल तर बालिवा मुक्तचे कारण तुम्हाला शोधावं लागणार आहे, गावात तुम्हाला फिरावं लागणार आहे, गावातील महिलांसोबत संवाद साधावा लागणार आहे. पूर्वी झालेले जे काही बालिवा आहे, कारण आम्ही ह्या गावात आल्यानंतर आम्ही शोध घेत होतो की पूर्वी कुठं बालिवा झालेले आजी तरी मिळते का आम्हाला, का त्यांचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळेल, त्यांच्यावर होणारा जो परिणाम आहे दुष्परिणाम आहे तो ऐकायला मिळेल, पण आम्हाला ती प्राप्त भेटले नाही. ही एक वैशिष्ट्य आहे या गावाचं. तसं तुम्ही अशा लोकांना जर तुम्ही भेटला शोधला तर त्यांचे परिणाम तुम्हाला लक्षात येईल. कारण जोपर्यंत आपल्याला त्या समस्यामुळे होणारे जे परिणाम आहेत तोपर्यंत आपल्याला त्याची गांभीर्यता पडत नाही, त्यामुळे तोपर्यंत आपल्या त्या समस्याबाबतची सुद्धा गांभीर्यता लक्षात येत नाही, त्यामुळे हे गरजेचं आहे. म्हणून आम्ही पहिल्यांदा शोधलं की या गावामध्ये नापास होणाऱ्या मुली आहेत का, त्या ठिकाणी मग मी मुख्याध्यापकांशी चर्चा केली. त्यावेळेस आम्ही इथल्या ग्रामपंचायत आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. ग्रामसेवक हे बालिवा प्रतिबंधक अधिकारी आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही प्राथमिक चर्चा केली की त्यांच्या उपयोजनातून ते काय करू शकतात किंवा काय होऊ शकतात. आम्ही त्यांना काही गोष्टी सुचवल्या, त्यांनी ताबडतोब अंमलात आणल्या त्या गोष्टी आणि त्यामुळे हे गरजेचं आहे. त्याचबरोबर आम्ही खास करून अनेक वेळेस काय करतो की उपयोजन आम्ही राबवत असतो की गावामध्ये जर समजा एखाद्या उपयोजनामध्ये आम्ही काय करतो खास करून की लग्न जुळवण्यासाठी लोक कुठे जातात तर जे काही लग्न लावणारे धर्मगुरू आहेत, जे पुरोहित आहेत किंवा जे व्यावसायिक घटक आहेत त्यांच्याकडे जातात, ते त्यांना बुकिंग करतात. त्याच्यानंतरच हे लग्नाच्या प्रथा किंवा लग्नाची जे इव्हेंट आहेत ते होत असतो. तर आम्ही त्या ग्रामपंचायतींना सुचवलं की आपण ज्या तुमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राहणारे जे काही लग्न लावणारे व्यावसायिक घटक आहेत त्यांना तुम्ही सूचना पत्र काढा, त्यांना तुम्ही सांगा की कोणत्याही प्रकारचं लग्नाची सुपारी घेण्यापूर्वी मुलीची आणि त्या मुलाची वयाची खात्री करा. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल जर एखादा बालिवाह होत असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीला कळवा, त्यावेळेस तुमचं नाव सुदोगपणे ठेवलं जाईल आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या कुटुंबाचं समुपदेशन करू. जसं आता सरपंचांनी सांगितलं की आम्हाला जर अशा घटना जर कळल्या तर त्या अनुषंगाने आम्ही त्या कुटुंबाला भेटी देतो, त्या कुटुंबाशी आम्ही बोलतो, त्या कुटुंबाचं समुपदेशन करतो, त्या होणारे जे पुढचे भविष्याचे दुष्परिणाम आहे हे त्यांना सांगतो. कारण आपण जर पाहिलं की आपण भरपूर हजारो वर्षापासून जी बालिवाह प्रथा वाचत आलेलो आहोत, अनेक प्रकारची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत, अनेक जे महापुरुष आहेत जे त्यासाठी लढलेले आहेत त्यांनी सुद्धा त्या दुष्परिणामाविषयी सांगितले. कारण लग्न हे बालिवामध्ये येतो विवाह, आणि जर पाहिलं की एखादा विवाह करणं हे सोपं आहे पण त्याला निभवणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि त्यासाठी जर एखाद्या लहान मुलीचा जर असा विवाह होत असेल तर तो 100% बालिवाह म्हणून पुढे जाऊन आपण जर पाहिलं की ते विवाह 2 ते 3 वर्षामध्ये त्यांचं विभक्त ते होण्याचं प्रमाण पाहतोय. कारण आपण स्नेहालय संस्थे म्हणून आपण स्नेहधार नावाचा प्रकल्प सुद्धा चालवत आहोत आणि त्याच्यामध्ये डॉमेस्टिक व्हायलन्स हा खास करून त्याच्यावर काम करणारा प्रकल्प आहे. म्हणून त्या प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला अनेक प्रकारच्या केसेस प्राप्त झालेल्या आहेत. ज्या 21 वर्षाच्या तरुणी आहेत त्यांच्या 16 वर्षाचा बालिवाह म्हणजे वयात लग्न झालेलं आहे आणि त्या दोन जे मुले आहेत ते त्या हाताला धरून ते घेऊन येतात आणि ते म्हणतात की आम्हाला त्या कुटुंबात राहायचं नाही, त्या कुटुंबात आमची छळवणूक होती आहे, मानसिक त्रास होतोय, आमचा जो ज्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिलं ते आम्हाला आवडीचंच नव्हता, तरी सुद्धा मी 5 वर्ष ते नांदले आणि त्यानंतर माझ्यावर जे दुष्परिणाम झाले आज पाहतो की मी आज एकटी झाले आहेत. आणि त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आमच्याकडे त्या महिला येतात, त्यावेळेस आम्हाला त्याच्यावर काम करावं लागतं. आणि आज जर पाहिलं की या कुटुंबिक व्यवस्था ह्या कारणामुळे उद्ध्वस्त होत चाललेल्या आहेत, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आम्ही ह्याचाही विचार केला की या ठिकाणी कुटुंबिकग्रस्त महिला आहेत का, तर याच्यामध्ये सुद्धा आम्ही जाणवलो की ह्या गावात आम्हाला त्या गोष्टी प्राप्त झाल्या नाही. जर बालिवाह झाल्या असत्या तर 100% कौटुंबिकग्रस्त महिला आम्हाला भेटल्या असत्या. तर हे एक वैशिष्ट्य ह्या गावाच्या अनुषंगाने आम्ही पाहिलं. तर मंडळींना तुम्हाला सर्वांना सांगायचे, प्रत्येक ग्रामस्थांना सांगायचे, प्रत्येक जे बालिवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवक आहेत प्रत्येक गावामध्ये, तर त्यांना आम्हाला सांगायचं आहे की आपण असा सर्वे तुम्ही गावात करा आणि या अनुषंगाने तुम्ही त्या प्रकारचे जे काही बालिवाह होण्यामागचे कारण आहेत, जसे आता माझ्या सरपंचने सांगितलं की आम्ही 75 वर्षा की मी स्वतः दारू प्यायचो परंतु स्वतःपासून परिवर्तनाची सुरुवात केली की मी माझ्यात स्वतः जर बदल केले तरच मी समाजात किंवा गावात बदल घडून आणू शकतो. तर स्वतःपासून त्यांनी सुरुवात केली आणि गावातील दारूबंदी करून दाखवली त्यांनी. हा एक आदर्श आपण अशा लोकांकडून आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारचं मला या गावाचं खूप कौतुक वाटतं. स्नेहालय परिवाराच्या वतीने सुद्धा खूप कौतुक पुरवठ्याचा. आणि विशेष आम्हाला सांगायचं आहे याच्यामध्ये खास करून की आम्हाला हे गाव किंवा हे जे आम्हाला गावापर्यंत पोहोचायचं, कारण अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा आहे आणि अनेक प्रकारच्या भौगोलिक दृष्ट्या आम्हाला प्रत्येक गावापर्यंत पोहोचणं अवघड आहे. म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या की आम्हाला जिल्हा स्तरावरून आम्हाला मदत हवी होती, त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा परिषदेचे आताच मागील वर्षामध्ये आलेले जे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आनंद भंडारी सर, त्यांच्यासोबत आम्ही सांगड घातलं की आम्हाला आपल्या प्रत्येक गाव बालिवा मुक्त करायचं आहे, त्यासाठी मोठं पाठबळ तुमचं लागतंय. तर त्यांनी कोणताही क्षणाचाही विचार न करता आम्हाला त्यांनी पाठबळ देण्याचा मेला त्यांनी हे केलं. आणि त्याचबरोबर जे काही मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये ह्या सगळ्या ठिकाणी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजित

0: कायद्याचा माहिती नव्हती किंवा कायद्याबद्दलची माहिती नव्हती, यंत्रणाला त्यांची भूमिका माहिती नव्हती, या कारणांमुळे बाली वाहण्याची शक्यता जास्त होती. आणि आज जर पाहिलं की आज मुलीची सुरक्षेचा प्रश्न खूप आहे, तुम्ही सुद्धा प्रश्न विचारताना हे प्रश्न विचारला की आज मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, तर ह्या गावामध्ये जर पाहिलं की मुलीच्या सुरक्षतेबाबत किती विचार केला जातोय. आज एक ज्येष्ठ नागरिक म्हणून जर एवढा विचार केला जात असेल तर आजचा तरुण कसा विचार करत असणार ह्या गावाचा. तर आपण ह्या तरुणांचे पण काही विचारसरणी आपण ऐकू शकतो. आज सरपंच सुद्धा 50 वर्षा आयुष्य त्यांनी जगलेलं आहे या गावामध्ये, आणि त्यांनी ते सुद्धा त्यांचे अनुभव सांगताना हेच सांगितलं की आमच्या गावातले जे तरुण आहेत हे आमच्यासाठी एक मोठं पाठबळ आहे, आणि त्या तरुणांच्याच माध्यमातून त्यांनी केलेले जे कृती आहेत. तर हे मी गावासाठी सांगेल, आणि अशाच प्रकारचं एक गाव तुम्ही जर परत निर्मिती करायची इच्छा असेल तर नक्कीच उडान प्रकल्पाशी तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन उडान प्रकल्पाच्या माध्यम तुम्हाला मिळेल, आणि आपलं गाव सुद्धा अशाच प्रकारचे एक बालिवा मुक्त होईल एवढंच मी आवाहन करेल. धन्यवाद.
1: धन्यवाद सर. श्रोते हो, बालविवाह मुक्त होणं म्हणजे केवळ एका वाईट प्रथेला नकार देणं नाही, तर आपल्या मुलांना त्यांचं बालपण, शिक्षण, स्वप्न आणि स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार देणं. करंदी गावानं हा विचार केवळ शब्दात नाही तर आपल्या कृतीतून सिद्ध केलाय. ग्रामस्थ, सरपंच, शिक्षक, बाल संरक्षण अधिकारी, ज्येष्ठ मंडळी आणि स्नेहाले संचलित उडान प्रकल्पाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आज हे गाव बालविवाह मुक्तीच्या दिशेनं एक आदर्श ठरलेलं आहे. आणि आता या कार्याची दखल घेत शासनाकडून सुद्धा गावाला बालविवाह मुक्त गावाचा पुरस्कार मिळणार आहे. करंदी गावाची ही कहाणी एका गावापुरती मर्यादित नाहीये, तर प्रत्येक गावानं, प्रत्येक पालकानं आणि समाजानं यातून प्रेरणा घ्यायला हवी आहे, कारण बालपण विवाहासाठी नाही तर स्वप्नांसाठी असतं. करंदी गावाच्या या प्रेरणादायी प्रवासाचा हा विशेष वृत्तांत आपण ऐकत होतात रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.

0: तर नानकर्णींच्या डोळ्याला पाणी आलं आणि ते म्हणाले हीच खाजाबींची बंदिश
1: आहे.
2: तेवढी मोठी
0: पावती टेपवर आहे,
2: तेवढी मोठी पावती आहे.
1: आता या संदर्भात मला असं आठवतं, तुम्ही म्हणाला होता की कुमारजींनी मध्यालय जेवढी एक्सप्लोअर केली तेवढ्या बाकी कोणी
0: त्या काळी,
1: त्या काळी
0: आणि आता सुद्धा. आता ख्याल म्हणजे
1: त्याच्याविषयी तुमचे विचार ऐकाल, कारण मध्यालयीत हे एक्सप्लोरेशन जे आहे ना ते आम्ही सुद्धा नव्याने अनुभवलं. तुमच्या सहवासात आल्यानंतर हे जे नव्याने अनुभवलं ते या मध्यालयीतलं जी डेव्हलपमेंट आहे ती नाही एवढं कोणी केलं त्याचा विचार, तर त्याविषयी मला खूप कठीण
0: कमी का. आणि मध्यालय स्वाभाविक असणं कठीण आहे आणि गायकांना काय माहीत आणि त्याचा परिणाम होतोही लोकांच्यावर, त्यांना अस्वाभाविक गोष्टी करायला फार आवडत. आता प्रत्येकाच्या तुमची चालण्याची किंवा श्वास घेण्याची जी लय आहे तशी लय तुमच्या घरात का नाहीये,
1: या बात
2: म्हणजे सहजता.
0: काही गायकांचं एक मिनिट 10 सेकंदाच्या 12 मात्रा असतात. बर आणि बुकडा ए दन ना, अरे लक्ष्मणच्या कार्टून मध्ये सुद्धा त्या बॉडीच्या प्रपोर्शनेट चेहरा असतो ना. म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या खोलीमध्ये तुम्ही कोपऱ्यात एक स्टूल आणि त्याच्यावर फ्लॉवर पॉट ठेवायचा आणि म्हणायचं की हे माझं इंटेरियर आहे. तुम्ही शरीरावर जसा चेहरा आहे तसं मुकडा घ्या ना. मग 1 मिनिट 10 सेकंद असं जर तुमचं आवर्तन आहे तर कमीत कमी 20 सेकंदाचा मुकडा घ्या ना. मुकडा तुम्ही 2 सेकंदाचा घेणार आणि काय साधलं जातं त्यात, किंवा अतिद्रुत. अतिद्रुत आणि अतिविलंबित हे अस्वाभाविक गोष्टी आहेत असं मला वाटतं. आणि मध्यालय ही फार कठीण असते,
1: फार कठीण, फार कठीण, अत्यंत कठीण.
0: बघा कुमार यांच्या मध्यालयाचे 1-2-3 नमुने. ही त्यांची पटमंजरी आहे. याची पार्श्वभूमी कदाचित अशी असावी की कुमारजी रुग्णशय्येवर होते आणि तेव्हा टीबीवर राजयक्षमा ज्याला म्हणतात त्याच्यावर औषधं नव्हती, नुकतंच पेनिसिलिन आलं होतं आणि ते गाऊ शकतील का नाही इतकी परिस्थिती होती. आणि भानुताईंनी त्यांची खूप सेवा केली. शी वॉज अ ब्युटी क्वीन ऑफ झेवियर्स, उत्तम बॅडमिंटनपटू, एम ए विथ इंग्लिश, सधन घराण्यातल्या होत्या. आणि यांना टीबी झाला आहे असूनही त्यांनी लग्न केलं. आणि कधीतरी माणूस हताश होतो. आपले जे विनोद कुमार शुक्ले आहेत ना, ज्यांना आता साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं, त्यांची फार सुंदर कविता आहे. हताश शब्द निघून गेला तोंडातून, आठवण झाली. सडक पर एक आदमी था, मी उभे म्हणत नाहीये, मैंने उसे हाथ दिया, वो मुझे नहीं जानता था पर हम हाथ देना लेना जानते थे.
1: क्या बात.
0: मैंने उसकी सांत्वना की, मैंने उसको हताश होते हुए देखा और मैंने उसे सांत्वना दी. वो मुझे नहीं जानता था न मैं उसे, पर हम लोग हताशा जानते थे. हाच कॉमन पॉइंट होता. तसं सजल नयना काहे गोरी कारण बता दे, तुझे डोळे का पाणावलेत असं येते.

0: सोपं वाटलं तरी फार कठीण आहे,
1: फार कठीण आहे.
2: मग अशी आपण एक गोष्ट बोललो होतो की कुमारजी नेहमी म्हणायचे की सिच्युएशन, गाण्यातली सिच्युएशन पाहिजे. तर तुम्ही केदारमधली ती प्रसिद्ध बंदिश आहे ना कंगन वामोरा, त्याबद्दल सांगा ना.
0: त्याच्या मागची हकीकत आहे म्हणजे घटना म्हणजे कुमारजी जे म्हणायचे की बंदिशीची सिच्युएशन पाहिजे, घटनेचं चित्रण चांगलं असावं, नेमक्या शब्दात असावं आणि शब्द कमी. आमच्या लहानपणी राजेंद्र मेहता आणि नीना मेहता नावाचं कपल होतं, गझल ड्युएट गायची. त्यांची एक गझल होती

शमा जलाकर ताजमहल में आ जाना. म्हणजे आता किती लफडा आहे, किती गोष्टींची खबरदारी घ्यायची. जब रात का आचल ढल जाए, जब बघायचं जब सारा आनंद सो जाए, तुम मुझसे मिलने शमा जला के ताजमहल में आ जाना. हे फार डिटेल चित्रण येते, एवढं बंदी शिला चालत नाही. तर ते त्यांचं जयपूरला गाणं झालं कुमारजींचं, आणि जयपूरला दोन सुराणा प्रसिद्ध आहेत, एक पापडवाले आणि एक ज्वेलरीवाले. तो जो ज्वेलरीवाला होता तो कधीतरी त्या म्युझिक सर्कलशी संबंधित होता, तर तो त्यांना म्हणाला की आमच्या शोरूमला भेट द्या. तर ते गेले आणि त्यांनी त्यांना एक कंगन दाखवलं, असं जडाव काम केलेलं. त्यांनी पूर्वी तसं पाहिलं नसेल आणि ते हरखून गेले की काय कुसर काम आहे याच्यात. तर कुमारजींची रिएक्शन काय होती की आता मला कळलं की माझी केदारमधली कंगनवा मोरा ही बंदिश किती अनमोल आहे. ते मूल्यवान कंगन पाहून ते म्हणाले की माझी केदारमधली ती काय बंदिश आहे की दोन लहान मुली आहेत, 11-12 वर्षाच्या असतील किंवा कमीच असतील, आणि त्या खेळताना एक किचं कंगन दुसरी, त्या लोकांना कंगन काय असतं त्याची किंमत काय असते काहीच माहित नाही, पण हिचं तिने घेतलं. आणि ती म्हणते आता मी घरी कशी जाऊ, तुम्हाला दे परत. घरी मला रागावतील लोक. तर बघा,

0: करते ही जर भाव में माई दस्ती धरती बंदिश करता ना मौज होती।
1: वाह
2: वाह क्या बात।
1: अच्छा
0: म्हणजे संगीतकाराला थोडं साहित्याचाही आनंद घेता आला पाहिजे आजच्या जमान्यात। आता बघा पुण्यात सुद्धा दोन मराठी मुलं एकमेकांची हिंदी सिरियलच्या हिंदीत बोलतात, दोघेही स्टँडिले एक गोत्री दुसरा वशिष्ठ गोत्री।
2: काका एक तबला वादक म्हणून मला एक प्रश्न, कारण तालात पक्क असणं वेगळं आहे पण लयीत असणं, आणि तुम्ही जी ती पेलताना लय, म्हणजे हे कुमारजींचं तर मी आम्ही ऐकलंच आहे, पण आत्ता मी वाजवताना ह्या प्रकारचं लय पेलणं फार कमी दिसत, तर हे तुम्हाला कसं, हे नॅचरल आहे का तुम्ही त्यासाठी काही वेगळं, कारण ही स्टेज येणं खूप कठीण आहे असं मला वाटतं। म्हणजे मला जाणवलेली एक गोष्ट की माझ्या शिष्यालाही मी अनेकदा सांगतो की तुम्ही सहज बोलत जरी असलात ना तरी तुमचं सगळं ध्यान जे आहे ना ते त्या सायकलकडे असतं सगळ्याच, आणि तुम्ही कुठूनही
1: म्हणजे तुम्हाला
2: जरी ताल माझा म्हणजे असं मनातल्या मनात माझा वाजत असला तरी तुमचं तिकडे लक्ष असतं आणि तुम्ही बरोबर समोर येता, आणि म्हणजे कुठून येते हे मी हळदणकर काकांचंही बघितलंय, पण हे या प्रकारचं हे कसं तुम्ही काही एक्सप्लेन करता येईल का? कधी कदाचित काही गोष्टी आपल्याला एक्सप्लेन सुद्धा करता येत नाही।
0: मला आवड म्हणा पण मी ती कल्टिवेटही केली। आता म्हणजे माझा आम्ही आमच्या संवाद फाउंडेशनच्या आर्काइव्स मध्ये एक तबल्याकरता, कारण आघात क्रियेचं महत्व कुमारजींनी अधोरेखित केलं,
2: करेक्ट अगदी खरं,
0: आणि मी जयपूरच्या संदर्भात आघातांची अदला बदल ज्याला इंग्लिश मध्ये सिंगोपेशन असा शब्द आहे, म्हणजे एक ऑक्सफर्ड कंपॅनियन टू म्युझिक मध्ये त्याचा अर्थ असा दिलाय, टू शिफ्ट द एम्फसिस फ्रॉम अन एम्फसाइज बीट टू अन अनएम्फसाइज बीट इन अ गिवन बार। आपल्या तालक्रियेला ते अगदी 100% लागू पडत असं नाही, किंवा इट गोज फॉर ऍक्सेंट ऑल्सो, टू शिफ्ट द ऍक्सेंट फ्रॉम अन accented syllable to an unaccented syllable.
2: म्हणून
0: शेक्सपिरियन थिएटर मध्ये सुद्धा सर जॉन गिलगुडचं घराणं वेगळं तोच डायलॉग म्हणताना, लॉरेन्स ऑलिव्हियेचं वेगळं, असे अनेक त्याच्यामध्ये ती महारती होऊन गेली। म्हणजे तर तस तर कुमारजींच म्हणणं त्या आघाताची मौज लिल्ट निर्माण करता झाली पाहिजे, किंवा तुमच्या बंदिशीची त्यांचा शब्द रिंग झालं पाहिजे। म्हणजे तो एक फेमस दृष्टांत आहे चायनीज आहे का मला काय वाटतं, की त्या सापाचं तोंडात त्याची शेपटी असते, आणि तो फार फिलॉसॉफीमध्ये त्या सिम्बॉलला फार महत्व आहे, म्हणून बंदिशीचा एंड हा मुकड्याकडे जायला पाहिजे, किंवा ते आवर्तन जिथून तुम्ही सुरू केलं तिथेहून संपलं पाहिजे, म्हणजे सायकलची जी कन्सेप्ट आहे। तर मला सायकल आपल्या तालक्रियेमध्ये वर्तुळासारखं दिसतं असं, कारण सम ही आता मी तुम्हाला सांगायला नको पण लोक ऐकतायत की सम ही दोन गोष्ट सांगते, एक तर अगदीचं आवर्तन संपलं आणि जुनं सुरू झालं,
2: पुढचं सुरू झालं,
0: म्हणजे आवर्तन ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात। तर याच्याकरता काय केलं पाहिजे, तर नवीन आघातस्थान शोधून काढलं पाहिजे, आणि एकूणच माझ्या पिढीमध्ये आधीच्या पिढीपेक्षा लघुमात्रेचा अवेअरनेस जास्त वाढलाय, त्याच्यात सुरेश तळवळकरांचंही योगदान आहे किंवा अल्लार खासाबांचंही योगदान आहे, आणि नवीन उठायच्या नवीन जागा शोधा ना तुम्ही,
2: आणि ते गणिती न वाटता,
0: गणिती न वाटता
2: हा सर्वात मोठा भाग आहे असं मला वाटतं, गणिती नाहीतर ते होतच ना, त्याला तर गणिती तुम्ही करू शकता पण ते न वाटता सुद्धा तालात जे सौंदर्य स्थान निर्माण करणं हे मला तुमचं वैशिष्ट्य वाटतं।
0: उदाहरणार्थ माझ्याकडे तीन दिंदा तर्क दिन दिंदा ह्या लय किंवा लयीच्या आसपास जवळजवळ प्रत्येक मात्रेवर उठणारे बंदिश आहे। आता मगाशी आपण फैयाज खानचं हे गेलो फुलं म्हणे की तिसऱ्या मात्रेपासून उठणार, पहिल्या मात्रे दुसऱ्या मात्रेपासून उठणारे गेलो, चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या, म्हणजे आणि त्याच्यामध्ये असं माझ्या लक्षात आलं की विषम मात्रांपासून उठणाऱ्या बंदिशींचे मुखडे पकडायला सोपे असतात, पण सममात्रापासून मुखडे पकडायला कठीण असतात,
2: तरी त्यातला 12वी सोपी सर्वात,
0: आणि ह्याच्यात काम सोपं असतं त्याच्यात सोपं नसतं। पण शेवटी तसं कोणीतरी मला मी काहीतरी टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर काहीतरी असं वाचलं की थोडीशी सासू थोडीशी नणन थोडासा सासरा अशा सगळे आपण घरात उरलेल्या थोड्या थोड्या भाज्या उरल्या की मिक्स भाजी करतो ना तसं नवऱ्या करता हे सगळे मिक्स म्हणजे नवरा असं कोणी सांगितलं. तसं भाव रागाचे स्वर तालाचे लेट हे सगळं एकसमया अच्छेदे करून हा शब्द पुन्हा पुन्हा आठवतोय त्याचं असं बायफर्केशन नाही करतायत एकदम ते होतं आणि त्यालाच गाणं कळलं असं होतं.
2: करेक्ट 100%.
0: आणि मुख्यतः आपल्याकडे गाणं काय की मेलडी ही नेहमी घोळवता येणारी पाहिजे
2: आणि तालात सुद्धा धडपडत येणं वेगळं ते अनेक जण करतात पण जे सहजता म्हणजे जरी आपल्याला दिसतोय की सम खूप जवळ आली आहे तरी ती धडपड न वाटता तो मुखडा पूर्णपणे घेणं ह्याच्यात खूपच वेगळं स्किलच आहे म्हणजे ते आणि ते अंगात भिनल्याशिवाय ते अवधान असल्याशिवाय.
0: तर मी सांगत होतो संवाद फाउंडेशनच्या आर्काईव्ह मध्ये तेव्हा मी आणि त्यात सुरेशजींचं मार्गदर्शन होत पुढाकार होता आणि त्यांच्या सहवासातही मला खूप मदत झाली हे समजून गेलं. ते असं म्हणतात

0: याच तुम्हाला तालात नोटेशन नाही करता येणार. तुम्ही फक्त कुठून उठला तो गायक तो पॉइंट पकडता येईल कॉम्प्युटरवर आणि तो समेवर आला. तर ह्या ऍबस्ट्रॅक्ट लयकारीकडे तज्ज्ञांनी गेलं पाहिजे. पण मला असं लक्षात येतं की त्यांच्या प्रभावाखालचे बरेच लोक अरिथमॅटिकल लयकारी करतात, जो गळ्याचा तर धर्म नाहीये. स्टॅकेटो हा गळ्याचा धर्म नाहीये, पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं पुष्कळच आहे.
1: आणि उपज
0: तेव्हा मी इनाम अली, लालजी गोखले, अरविंद मुळगावकर, सुधीर माइंडकर, निजामुद्दीन आणि एक दोन नाव आता आठवत नाहीत. आणि माझ्याकडे ते तुम्हाला देईन मी कधी तरी सगळ्या आफाक हुसेन पासून सगळ्या तबलजींचं सोलो रेकॉर्डिंग आहे जे मी कुठून कुठून तेव्हा पैसे देऊन विकत घेतलेले आहे बिकॉज आय हॅड फंड्स. म्हणजे तुम्हाला शौक आहे ना.
1: आपण आता संपूया,
0: मला वाटतं ज्ञानामृत पुष्कळ झालं.
1: नाही आणि आता मी फक्त कन्क्लूड करतो आणि मग तुम्ही बंदिशीनी शेवट करा, कुठली बंदिश निवडायची ते ठर बघा.
0: करतो संपूया. दोन बंदिश एक होतो पटकन
1: कसे
0: ललत मधल्या.
2: तुमची पण ऐका,
1: तू करते.
2: तर
1: रसिक हो, आपण पंडित सत्यशील देशपांडे ज्यांना आम्ही सत्यशील काकाच म्हणतो होता, तर त्यांच्याबरोबर इतकं बहुश्रुत असं संगीत क्षेत्रातलं व्यक्तिमत्व जे दुर्मिळ आहे आज असं मला वाटतं, आम्हाला दोघांनाही वाटतं. आणि त्यांच्याशी गप्पा मारताना जी काय मजा आली आहे, जी काय आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान आपल्याला मिळालं आणि आपण समृद्ध होत चाललोय असं वाटलं. कारण शेवटी असं नसतं की आपल्याला सगळं कळतं असं नसतंच कधीच, पण हे जे आपल्यात भर टाकत जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जी व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा आपण सतत सहवास केला पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे. तर या दृष्टीने आम्ही काकांशी संवाद घडवून आणला आणि त्यांनी इतकं आपल्याला खरोखर आपल्याला समृद्ध केलं, तर त्यासाठी मी औपचारिक आभार तर नाही मानणार, कारण आता आम्ही त्यांच्या घरातले झालो असं आम्ही समजतो. त्यामुळे पण तर या सिरीजची सांगता आपण त्यांनी गायलेल्या दोन बंदिशींनी करतोय.
0: उलट मला इतकं तुमच्या शृंखलेत इतका आनंद झाला, कारण गुण दिल्या घेतल्याने वाढतो, ऐकणाऱ्याचा देणाऱ्याचा घेणाऱ्याचा. ती विद्या करंदीकरांची कविता आहे ना, काय देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, तसं आहे ते. तर ह्या एकूण गुणचर्चा आपण जी केली तर दोन बंदिशी मला आठवल्या. मध्यमकर
2: मध्यमाचा तंबोरा
1: आहे केलाय.

0: नमस्कार, खूप मजा आली आपल्याला.
1: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नाव ज्यात प्रेम आहे, एक संदेश ज्यात जीवनाची दिशा आहे, आणि एक विश्वास जो प्रत्येक संकटात साथ देतो, तो विश्वास म्हणजे श्रीकृष्ण। या जन्माष्टमीला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, धैर्य आणि प्रेमाची भरभराट हो, हीच सदिच्छा। सर्व रसिक श्रोत्यांना आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

श्रोते हो नमस्कार। थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये मी आहे आपल्या सोबत आर जे आदी आणि आजचा आपला सेगमेंट आहे पहिला सेगमेंट बजमे शायरी शेरो शायरी गझल। तर आज आपण या पहिल्या सेगमेंट मध्ये मराठी बहारदार अशा गझल विषयी माहिती ऐकणार आहोत आणि काही मराठी गझल देखील ऐकणार आहोत। दुसरा सेगमेंट असणार आहे राष्ट्रीय वन्यजीव दिन आणि तिसरा सेगमेंट असणार आहे संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्मदिन। तेव्हा पहिला सेगमेंट आता सुरू करूया मराठी बहारदार गझल। तर मित्रांनो, गझल हा एक वृत्त प्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक काव्य प्रकार आणि गायन प्रकारही आहे। इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत या सुगम गायन प्रकाराचा समावेश होतो। प्राचीन इराणमध्ये या प्रेमगीताचा प्रकार भारतात सुफी संतांच्यामुळे रुजला। ईश्वर भक्ताचे नाते प्रियकर प्रेयसीमधील संबंधांच्या परिभाषेत स्पष्ट करणाऱ्या या संतांनी आपली प्रार्थना गीतं गझल या काव्य प्रकारात रचली आणि त्यांना सांगीतिक आकार देताना भारतीय राग तालांचा उपयोग केला। भारतातील संगीत परंपरा आणि संगीत निषिद्ध मानणाऱ्या इस्लामचा विजय या दोन्हीचा परिपाक म्हणजे हा गायन प्रकार होय। 13व्या शतकातील सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती आणि खिलजी आणि तुगलक साम्राज्याचा राजकवी अमीर खुसरो यांच्यामुळं पुढं हा प्रकार फोफावला। अनेक मोगल बादशहांनी पुढं या प्रकारास राजाश्रय दिला। शेवटचा मोगल बादशाह बहादूर शाह जफर यांच्या दरबारात गालिब आणि जोक हे प्रसिद्ध गझल रचनाकार शायर असून स्वतः जफर हे एक प्रसिद्ध शायर होते। ऐकूया कार्यक्रमात सुरुवातीलाच ही उंबरठा या चित्रपटातली गझल।

वेलकम बॅक. श्रोते मित्र हो, गझलेमध्ये साधारणपणे 5 ते 15 कडवे असतात. प्रत्येक कडवे हे 2 ओळींचा 1 शेर असते. गझलेतील 2 सारख्या चरणांना मिळून मिसरा म्हणतात. गझलेतला प्रत्येक शेर ही 1-2 चरणांची स्वतंत्र कविता असते. गझलेचे अनेक चरण असतात. एका गझलेत कमीत कमी 5 आणि अधिकात अधिक 17 शेर असतात. पण यासंबंधी कोणताही काटेकोर असा नियम नाही बरं का. शेरातील शेराच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना रदीफ म्हणतात. यांचे यमकाशी साम्य आहे. या रदीफच्या आधी येणाऱ्या व सारखे ध्वनी असणाऱ्या शब्दांना काफिया म्हणतात. यांचे अनुप्रासाशी साम्य आहे. ज्या शेराच्या दोन्ही मिसरांमध्ये रदीफ आणि काफियासारखे असतात त्या शेरास मतला असं म्हणतात. गझलच्या आरंभी बहुधा मतला असतोच. गझलाच्या पहिल्या शेरास स्थायी म्हणतात. उरलेल्या सर्व शेरांना अंतरे म्हणतात. बहुधा सर्व अंतऱ्यांची चाल सारखी असते. ज्या रागात ठुमरी आणि टप्पा हे गायन प्रकार आविष्कृत होतात त्यांचाच उपयोग गझलांच्या बाबतीत बहुधा केला जातो. अर्थात राग विस्तार हा रागाची शास्त्रोक्तता यावर भर नसतो. गझलेबरोबरचा ठेका दुसऱ्या शेरापासून किंवा पहिल्या शेराच्या चरणार्धापासून सुरू होतो. दादरा, रूपक, केरवा, पुष्तो हे ताल बहुधा वापरले जातात. पहिला शेर विलंबित लयीत आणि बाकीचे मध्य लयीत गायले जातात. तेव्हा आता आपण ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली एक बहारदार अशी मराठी गझल.

वेलकम बॅक मित्रांनो. मराठी गझल म्हणजे काय, कधीपासून सुरुवात झाली याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. अमृत राय हे मराठीतले पहिले गझल कवी होत. जगव्यापका हरिला नाही कसे म्हणावे ही त्यांची गझल इसवी सन 1729 सुमारास लिहिली गेली. हीच मराठीतली पहिली गझल समजली जाते. त्यानंतर कविवर्य मोरोपंत यांनीही गझला लिहिल्याचे ज्ञात आहेत. त्यानंतरच्या काळात माधव जुलियन यांनी अनेक गझल लिहिल्या. इसवी सन 1925 ते 1934 या काळात त्यांनी मराठीतली पहिली गझल चळवळ चालवली. दुसरी गझल चळवळ इसवी सन 1975 ते 1995 या दोन दशकात फोफावली. या चळवळीचे प्रवर्तक होते सुरेश भट. या दोन्ही चळवळींचे कार्य व्यक्तिगत होते. यानंतर सुरेश भट यांच्या प्रेरणेने तिसरी मराठी गझल चळवळ इसवी सन 1997 सुरू झाली. हिचे प्रवर्तक डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी आहेत. त्यांच्यामुळं मराठी गझल फोफावली आणि अशा काळात भीमराव पांचाळे पुढे आले आणि सुरेश भट यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी गझलकारात एक नवचैतन्य निर्माण झालं. सुरेश भट यांचा सप्तरंग हा पाचवा गझल संग्रह प्रकाशित झाला आणि त्याच्याच तालमीत अनेक गझलकार तयार झाले. तेव्हा आता आपण ऐकूया भीमराव पांचाळे यांनी गायलेली ही सुंदरशी अशी

पुणे विद्यापीठात डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली 12 जानेवारी 2017 आसपास मराठी गझलेचा जागतिक संचार या विषयावर मोठं चर्चासत्र झालं. तर मराठी गझल या संदर्भात माहिती आपल्याला आवडलीच असेल, आणि अशा मराठी गझल ह्या खूप कमी आहेत. परंतु हळूहळू याचे रचनाकार वाढत आहेत, तसेच त्यांचे श्रोते देखील वाढत आहेत. भविष्यामध्ये आपल्याला भरपूर चांगल्या प्रकारच्या मराठी गझल ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील अशी आशा करूया. आणि जाता जाता, अर्थात पहिल्या सेगमेंटमधून जाता जाता आणखीन एक सुंदरशी गझल आपण ऐकूया.

वेलकम बॅक. सेगमेंट नंबर 2 मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा दुसरा सेगमेंट आहे राष्ट्रीय वन्यजीव दिन. दरवर्षी 4 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक वन्यजीव म्हणून साजरा केला जातो. काही ठिकाणी जगभरातून झपाट्यानं नामशेष होत असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींच्या संरक्षणासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा महत्त्वाचा उद्देश आहे, मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र महासभेनं 20 डिसेंबर 2013 रोजी आपल्या 68व्या अधिवेशनात 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला होता. पण भारतासाठी राष्ट्रीय वन्यजीव दिन हा 4 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. वन्य प्राणी नामशेष होऊ नये म्हणून 1872 पहिल्यांदा वन्य हत्ती संरक्षण कायदा संमत करण्यात आला आणि तेव्हापासून आस्थागायत हा दिवस जगभरातील वन्य प्राण्यांचे जतन करण्याच्या आणि त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं दरवर्षी साजरा केला जातो. तेव्हा ऐकूया हे एक गीत. राष्ट्रीय वन्यजीव दिन साजरा करण्याचा उद्देश काय आहे? भारतातून वेगानं नामशेष होत असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींच्या संरक्षणासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होय. राष्ट्रीय वन्यजीव दिनानिमित्त जाणून घेऊया काही आणखीनही महत्त्वाची माहिती. मित्रांनो, जर आपण भारतातील वन्य प्राणी आणि वन्यजीवांच्या संवर्धनाबद्दल बोललो तर अनेक वन्यजीव अभयारण्य आहेत जिथं त्यांच्या संवर्धनाचे काम अतिशय चांगल्या प्रकारे केले जात आहे. कारण की आपण पाहतो पांढरा वाघ, बिबट्या किंवा चित्ता, गेंडा, बरेचसे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नामशेष झालेल्या प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी जगभरातून जे पर्यटक येतात त्यांना पाहण्यासाठी कुठलं तरी एक स्थळ पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये अभयारण्य तयार केलेले आहेत. चला जाणून घेऊया भारतातील 5 प्रमुख वन्यजीव अभयारण्याबद्दल जिथं जगभरातून लोक वन्यजीवांचा थरार अनुभवण्यासाठी येतात. पहिलं अभयारण्य आहे उत्तराखंड या राज्यातलं जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान रामगंगा नदीच्या काठावर वसलेलं आहे. कुमाऊंच्या टेकड्या आणि जंगलाच्या अद्भुत नैसर्गिक दृश्यांनी वेढलेलं हे भारतातील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान असल्याचं म्हटलं जातं. देशातलं सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्पांपैकी एक या ठिकाणी आहे. पूर्वी हे उद्यान रामगंगा राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जात होते, परंतु 1955-56 या उद्यानाचे नाव कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान ठेवण्यात आले. कॉर्बेटमध्ये तुम्हाला वाघ, बिबट्या, हत्ती, चितळ, हरण, रानडुक्कर, माकड आणि कोल्हाळ इत्यादी वन्यजीवांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतील. याशिवाय अजगर आणि सापांच्याही अनेक प्रजाती इथं आहेत. शिवाय झाडांच्या 150 प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या 50 प्रजाती आणि पक्ष्यांच्या 550+ प्रजातीही इथं आढळतात. दुसरं अभयारण्य आहे राजस्थान इथलं रणथंबोर राष्ट्रीय उद्यान. हे राष्ट्रीय उद्यान सौंदर्य, विस्तीर्ण क्षेत्रफळ आणि वाघांच्या उपस्थितीमुळे जगभर प्रसिद्ध आहे. येथील नैसर्गिक वातावरणातील वन्यजीव पाहून पर्यटकांना खूप आनंद होतो. हे राष्ट्रीय उद्यान देशातील सर्वोत्तम व्याघ्र राखीव क्षेत्रांपैकी एक मानलं जातं. वाघाशिवाय बिबट्या, सांबर, चितळ, रानडुक्कर, चिंकारा, हरिण, कोल्हा, बिबट्या, रानमांजर, कोल्हे हे प्राणीही इथं आढळतात. प्राण्यांशिवाय पक्ष्यांच्या जवळपास 264 प्रजाती इथं पाहायला मिळतात. रणथंबोरची स्थापना भारत सरकारनं 1955 सवाई माधोपूर गेम अभयारण्य म्हणून केली आणि 1973 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक म्हणून घोषित केलं. हे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान 1980 विकसित करण्यात आलं. 1984 येथील जंगलांना सवाई मानसिंह अभयारण्य आणि केळादेवी अभयारण्य घोषित करण्यात आलं, तर 1992 केळादेवी अभयारण्य आणि सवाई मानसिंह अभयारण्य आणि इतर जवळील जंगलाचा समावेश करून या संपूर्ण जागेचा व्याघ्र प्रकल्प म्हणून विस्तार करण्यात आला. आज ते
1334 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेलं आहे. तिसरं अभयारण्य आहे मध्य प्रदेशातलं बांधवगड अभयारण्य. बांधवगड अभयारण्याला 1968 राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आलं. आज ते भारताचं प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. 448 स्क्वेअर किलोमीटर परिसरात पसरलेल्या या पार्कमध्ये बांधवगड नावाचा पर्वत आहे, ज्याच्या नावावरूनच हे नाव पडलं. 811 मीटर उंच डोंगराजवळ अनेक लहान मोठ्या टेकड्या आहेत, ज्यावर साल आणि बांबूची झाडे उगवतात, त्यामुळं नैसर्गिक सौंदर्य वाढतं. मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात असलेलं हे राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी जगभर ओळखलं जातं. जर तुम्हाला स्वतः डोळ्यांनी वाघ पाहायचा असेल तर इथं जरूर जा. चौथं अभयारण्य आहे आसाममधलं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. हे एक शिंगी असलेल्या गेंड्याच्या अर्थात गेंडा युनिकॉर्न्स यासाठी प्रसिद्ध आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. हे आसामचे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे जे प्राण्यांशिवाय खडबडीत मैदाने, उंच गवत, आदिवासी आणि दलदलीसाठी ओळखलं जातं. 430 स्क्वेअर किलोमीटर परिसरात पसरलेल्या या उद्यानात विविध प्रजातींचे गरुड, पोपट आदी प्राणीही आढळतात. आणि पाचवं अभयारण्य आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, जे पश्चिम बंगालमध्ये आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात गंगा नदीच्या सुंदरवन डेल्टा प्रदेशात वसलेलं आहे. हे उद्यान रॉयल बंगाल टायगरसाठी जगभरात ओळखलं जातं. हे राष्ट्रीय उद्यान खारफुटीच्या अर्थात सुंदरी जंगलानं वेढलेलं आहे, जिथं खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या मगरी देखील आढळतात आणि सुंदरी वृक्ष भरपूर प्रमाणात आढळतात. सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाला 1973 मूळ सुंदरबन व्याघ्र प्रकल्प क्षेत्राचे मुख्य क्षेत्र आणि 1977 वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते. पुढे 1984 ते राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलं. तर या टप्प्यावर आपण ऐकूया एक छानसं गीत.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला तिसरा सेगमेंट आहे संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्मदिन. आदेश श्रीवास्तव एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार होते. 4 सप्टेंबर 1966 मध्य प्रदेशातल्या जबलपूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांनी 100+ चित्रपटांना संगीत दिलं. आओ प्यार करे हा त्यांचा पहिला चित्रपट. त्याआधी त्यांनी कन्यादान या चित्रपटाला संगीत दिलं होतं, परंतु तो प्रदर्शित होऊ शकला नाही. त्याच्यामुळं आओ प्यार करे हाच त्यांचा पहिला चित्रपट. ऐकूया आओ प्यार करे या चित्रपटातलं गीत.

वेलकम बॅक. 2005 साली आदेश श्रीवास्तव दूरचित्रवाणीवरील सारे गामापा या गायन स्पर्धेचे परीक्षक होते. पुढच्याच वर्षी त्यांनी बालवेश या व्यवसायावरील सना नावाचा छोटा चित्रपट दिग्दर्शित केला होता. अकॉन, जुलिया फोरदॅम, डॉमिनिक मिलर, टी पेन, शकीरा आणि वायसिफ जिन या परदेशी गायकांबरोबर आदेश श्रीवास्तव यांनी काही गाणी गायली. hitlab.com नावाच्या संकेतस्थळावर आदेश श्रीवास्तव यांनी अकॉनला बरोबर घेऊन भारतस्तरीय कलाकार शोधण्याचे कार्यक्रम केले. गाण्याचे तज्ज्ञांकडून विश्लेषण करून कोणत्या गायकाचे कोणते गाणे गाजेल याचा आगामी अंदाज या कार्यक्रमात केला जात असे. आता ऐकूया

वेलकम बॅक मित्र हो. आदेश श्रीवास्तव यांची पत्नी म्हणजे विजेता पंडित. अनेक चित्रपटांमध्ये विजेता पंडित यांनी नायिका म्हणून भूमिका केलेल्या आहेत. आणि विजेता पंडित संगीत दिग्दर्शक जतीन ललित यांची बहीण, त्याचबरोबर सुलक्षणा पंडित ही देखील त्यांची बहीण. जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेले अनेक चित्रपट सुपरहिट झाले हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि सुलक्षणा पंडित यांचे बरेचसे चित्रपट सुपरहिट झाले आणि त्यांच्या काळामध्ये सुलक्षणा पंडित ह्या देखील एक नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेले जे चित्रपट आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उलझन, आओ प्यार करे, कन्यादान, अंगारे, कुवारा, कभी खुशी कभी गम, चलते चलते, चिंगारी, तरकीब, दहक, दीवार, नवीन दीवार, देव, बड़े दिलवाला, बस इतना सा ख्वाब है, बागबान, नवीन बाबुल, मेजर साहब, लाल बादशाह, वेलकम बैक हे चित्रपटाचं नाव आहे. त्यानंतर शस्त्र, शिकारी, सलमा पे दिल आ गया, तर हे त्यांनी संगीतबद्ध केलेले चित्रपट. आता त्यांनी स्वतः संगीतबद्ध पण केलेली आणि गायलेली गाणी कुठली आहेत तर तरकीब या चित्रपटातलं एक गीत आहे, किसका चेहरा. त्यानंतर 1996 साली प्रदर्शित शस्त्र या चित्रपटातलं क्या अदा क्या जलवे तेरे पारो ओ पारो, क्या अदा क्या जलवे तेरे पारो हे गीत त्यांनी स्वतः गायलंय पण आणि संगीतबद्ध पण केलंय. त्यानंतर राजनीती या चित्रपटातलं आहे मोरा पिया, बस इतना सा ख्वाब है या चित्रपटातलं आहे ए हवा, आणि नंतर शावा शावा हे सुद्धा गीत त्यांनी गायलेलं आहे.

तेव्हा आदेश श्रीवास्तव हे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार होते. संगीत क्षेत्रात येण्यापूर्वी आर डी बर्मन आणि राजेश रोशन यांच्याकडं ते ड्रम वादक म्हणून काम करायचे. नंतर त्यांनी स्वतः संगीत द्यायला सुरुवात केली. तर अशा या थोर संगीतकाराचं 5 सप्टेंबर 2015 या दिवशी मुंबई इथं दुर्दैवी निधन झालं. तेव्हा आदेश श्रीवास्तव यांना विनम्र अभिवादन करूया आणि जाता जाता कार्यक्रमात ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे एक छानसं गीत. आपण कुठेही जाऊ नका, मी आपला निरोप घेतोय. आपण ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नाव ज्यात प्रेम आहे, एक संदेश ज्यात जीवनाची दिशा आहे, आणि एक विश्वास जो प्रत्येक संकटात साथ देतो, तो विश्वास म्हणजे श्रीकृष्ण। या जन्माष्टमीला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, धैर्य आणि प्रेमाची भरभराट हो, हीच सदिच्छा। सर्व रसिक श्रोत्यांना आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, संपूर्ण स्नेहालय परिवाराकडून जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: श्रोता हो नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगामध्ये। मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत। संध्याकाळचे 4:01 झालेलं आहे आणि आज आहे कृष्ण जन्माष्टमी। बोला गोविंद गोविंद, राधे राधे असं बोलण्याचा आजचा दिवस आहे। आणि त्याचमुळे आत्ता जर आपण बघितलं ना तर सगळीकडे किती सुंदर वातावरण आहे ना। वातावरणात भक्तीचा सुगंध आहे, मंदिरामध्ये सजावट, कानावर पडणारे कृष्ण नामाचे आणि प्रत्येकाच्या मनात एकच आनंद, कारण आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। आपल्या लाडक्या कान्हाचा जन्मदिवस आहे आणि यशोदेच्या अंगणात खेळणारा तो नटखट कान्हा, माखण चोरणारा, गोकुळातल्या सगळ्यांना आपल्या खोड्यांनी हसवणारा आणि आपल्या बासरीच्या सुरांनी सगळ्यांचं मन जिंकणारा कृष्ण। आणि खरं सांगायचं तर कृष्ण म्हणजे फक्त देव नाही, तर कृष्ण म्हणजे आपल्या आयुष्यातला एक सुंदर आधार। अडचणी आल्या की धीर देणारा, दुःख आलं की हसण्याचं कारण देणारा आणि योग्य मार्ग दाखवणारा आपला सखा। चला या सुंदर दिवशी मनापासून एक छोटीशी प्रार्थना करूयात। गोविंदा रे गोपाळा, देवकी नंदना, तुझ्या नामात रंगू दे माझे हे मना। मुरलीच्या त्या सुरांनी सुख भरू दे जीवनात, कान्हा तुझी कृपा राहू दे सदैव आमच्या मनात। आणि मी जेव्हा सूर लावला किंवा जेव्हा हे भजन म्हणायला सुरुवात केलं तेव्हा सूर गेला होता गोविंदा रे गोपाळा इकडे, तर ते उदासणारे गोपाळ काला त्याची देखील आपण सगळे आतुरतेनं वाट पाहत आहोत। आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना जन्माष्टमीच्या म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यात आनंद, प्रेम, समाधान आणि सकारात्मकता सदैव नांदो हीच कानाच्या चरणी प्रार्थना। आता या भक्तिमय वातावरणात एका सुंदर गाण्याची साथ घेऊयात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संध्याकाळचे 4:12 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, या सुंदर दिवशी ना तुम्हाला मी कृष्णाच्या बालपणीची एक छोटीशी पण मनाला अगदी गोड वाटणारी गोष्ट सांगते. बरं का, गोकुळातला कान्हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कसा होता. म्हणजे गोकुळातला कान्हा म्हटलं की खोड्यांचा बादशाह असं म्हणायला देखील हरकत नाही. एकदा काय झालं ना, यशोदा मैयानं घरात लोणी माठात ठेवून दिलं आणि कान्हानं आपल्या सवंगड्यांना सोबत घेतलं. माठ उंचावर ठेवलेला होता, पण कान्हा थोडीच हार मानणार आहेत. बरं, सगळ्या मित्रांनी एकमेकांच्या खांद्यावर चढून एक मानवी शिडी केली आणि कान्हानं माठ फोडून लोणी काढलं. मग काय, स्वतः खाल्लं आणि मित्रांनाही भरवलं. यशोदा मैयाला जेव्हा हे कळलं आणि त्यांनी कान्हाला पकडलं, पण त्या नटखट कान्हाच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू पाहून त्यांचा रागही कुठे टिकला, तो शांत झाला. आणि हीच गोष्ट आपल्याला किती रिलेट होते ना. आजही एखादं छोटं मूल घरात खोडी करतं, वस्तू लपवतं, काहीतरी चोरून खातं, आपण आधी रागवतो, पण त्याचं हे निरागस हसू पाहिलं की नकळत आपल्याही चेहऱ्यावर हसू येतं. कृष्णाच्या या छोट्याशा गोष्टीतून एक सुंदर गोष्ट शिकायला मिळते. आयुष्यात कितीही मोठं झालो तरी आपल्या मनातलं ते निरागस हस्तखेत मूल जिवंत ठेवायला हवं. म्हणूनच तर कृष्णा आपल्याला एवढा जवळचा वाटतो. तो देव आहे हेच, पण त्यासोबतच तो आपला लाडका कान्हाही आहे. तर चला, कान्हाच्या या गोड आठवणीसोबत पुढचं गाणं ऐकूयात आणि त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 4:27 झालेत आणि संज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. म्हणजे आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि आपल्याकडे ना देशभरामध्ये जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. बरं का, यावेळी चिमुकल्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि राधेची वेशभूषा करून उत्साहामध्ये किंवा हा जो उत्सव आहे ना त्यामध्ये सहभाग घेतलाय. आणि कृष्णाच्या रूपातील मुलांनी बासरी, मुकुट आणि पारंपरिक पोशाखात, तर राधेच्या वेशातील मुलींनी आकर्षक वेशभूषेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. चिमुकल्यांच्या या सहभागामुळे जन्माष्टमीचा उत्साह अधिकच खुलून आलाय. आणि जेव्हा आपण या निरागस मुलांना, या लहान लहान मुलांना श्रीकृष्णाच्या गेटअपमध्ये पाहिलं तेव्हा खरंच श्रीकृष्ण समोर असल्याचा भास झाला. आपण जे म्हणतो ना की देव प्रत्येक मुलामध्ये आहे, तर तसंच कुठेच जाणवलं त्यांचा कृष्णाचा जो निरागस चेहरा आहे तो आज मुलांमध्ये मला दिसला. तर तुम्हाला देखील हे सगळं जाणवलं का? आणि आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त तुम्ही काय केलंय नक्की कळवा. 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।
1: जिंदगी
2: संध्याकाळचे 4:43 झालेत आणि सांज रंगमध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण हर्ष कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडई, तुम्हाला माहितीये का, मध्य प्रदेशातील 20 वर्षीय बिट्टू, ज्याला बिट्टू तबाही या नावानंही ओळखलं जातं बरं का, यानं प्रदूषित अजनार नदी स्वच्छ करण्याच्या प्रयत्नांमुळे चर्चेत आला आहे। आणि त्यानं नदीत साचलेलं प्लास्टिक, कचरा तसंच इतर टाकाऊ वस्तू कोणाच्याही मदतीशिवाय स्वच्छ केलेत। प्रशासन किंवा एखाद्या अधिकृत स्वच्छता मोहिमेची वाट न पाहता बिट्टू स्वतःच्या खर्चानं स्वच्छता साहित्य खरेदी करून ही मोहीम राबवली आहे आणि स्वच्छता करण्यासाठी त्याला 3 महिन्यांहून जास्त काळ लागल्याचं त्यानं सांगितलंय। म्हणजे आपण म्हणतो, आपण प्रत्येक वेळी प्रश्न उचलतो की हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे, कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आपण म्हणत असतो, पण आपण स्वतः काय करतो? तर आपण स्वतः काहीच करत नाहीत, पण बिट्टूनं हे करून दाखवलेलं। घाण दिसली, ठीक आहे, कोणाची मदत, कोणाला सांगणं हे त्यांनी केलं नाही, तर मला दिसतीये ना घाण, मी स्वतः येणार, स्वच्छता करणार। जर प्रत्येकानं असा विचार केला ना तर खूप मस्त होणार आहे, सगळं स्वच्छ होणार आहे। आणि त्यापेक्षाही प्रत्येकानं हा जर विचार केला ना, ठीक आहे दुसरे घाण करतात करू द्यात, पण मी घाण करणार नाही, मी माझा कचरा कुठेही टाकणार नाही, तरीही आपला देश, आपला परिसर, आपलं शहर, आपला जिल्हा, आपलं राज्य स्वच्छ होणार आहे। तर बिट्टूची खरंच खूप म्हणजे कमाल गोष्ट आहे, बिट्टूमध्ये त्यानं हे करून दाखवले 3 महिन्याच्या कालावधीत। सल्यूट आहे अब बिट्टूला। तर तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्की कळवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, शुभ संध्याकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे कृष्ण जन्माष्टमी. आणि खरं म्हणजे मंडळी, श्रीकृष्ण जे आहेत ना, त्यांचं नाव जेव्हा आपण ऐकतो किंवा राधाराणीचं नाव ऐकतो आपण, त्यांना बघतो ना, तेव्हा आपल्याला एकच विचार येतो किंवा एकच आठवतं, ते म्हणजे प्रेम. आणि त्या दोघांचं जे प्रेम आहे ना, ते अजूनही अमर आहे, अजूनही त्या दोघांचं नाव जोडलं जातं. आणि श्रीकृष्णांनी एक शिकवलंय की प्रेम हे मिळवण्याची गोष्ट नाहीये, तो स्वार्थ झाला. मिळवणं म्हणजे काय तर स्वार्थ झाला. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आनंद पाहणं, त्याच्यासाठी त्याग करणं आणि शेवटपर्यंत प्रेम जगत राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि यालाच खरं प्रेम म्हणतात हे श्रीकृष्णांकडून शिकलेलो आहोत आपण. आणि ते स्वतः देव होते आणि ते देव आहेत, तरीही त्यांना त्यांचं प्रेम मिळालेलं नाही आहे. तर मग आपण तर माणसं आहोत आणि त्यांनी त्याग केलं होतं म्हटल्यावर आपल्याला किती त्याग करावा लागेल विचार करा. आपल्याला थोडा जरी त्याग करावा लागला की आपण असं म्हणतो, असं का, माझ्यासोबतच का होतं, मी काय वाईट केलं होतं, मी काय कोणाचं बिघडलं होतं, देवा देवा प्लीज प्लीज प्लीज माझी मदत कर असं आपण म्हणत असतो. पण नाही, जे नशिबात आहे ते मिळणारच आहे. आणि कधी कधी त्याग करणं देखील नशिबात असतं आणि त्याग करणं महत्वाचं असतं हे आपल्याला श्रीकृष्णांनी शिकवलेलं आहे. तर हाच विचार पुढे घेऊन आपण आपल्या शो मध्ये पुढे जाऊयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आणि एन्जॉय करा छान छान अशी गाणी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आपला सांज रंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मंडळी, याच निमित्त पेमरा साडा कॉलेजमधील प्राध्यापक महेश कुलकर्णी यांचं प्रवचन आपण ऐकूयात।
2: रामकृष्ण हरी, मी प्राध्यापक महेश रामकृष्ण कुलकर्णी, पेंब्रासाडा महाविद्यालय अहिल्यानगर। आज मी आपणास भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने माझी एक थोडीशी प्रवचन सेवा आपल्या समोर सादर करणार आहे। वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम। आज भगवान श्रीकृष्णाची जयंती, जन्माष्टमी असे म्हणतात। श्रावण वद्य अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहामध्ये रात्री 12 वाजता प्रचंड पाऊस पडत असताना, कारागृहातील बेड्यामध्ये जखडलेले असताना आणि त्या दिवशी प्रचंड अंधार आणि पाऊस, अशा अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला। वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु। या भगवद्गीतेतील श्लोकामध्ये, अर्थात भगवद्गीते या ग्रंथाचा जन्मदाताच भगवान श्रीकृष्ण आहे। भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने जन्म का घेतला असून आपण जर अभ्यासांती विचार केला तर कंस चाणूर मर्दनम, या कंसाने एक हाहाकार माजवला होता, त्याची राक्षसी प्रवृत्ती होती, दैत्य संस्कृती होती आणि त्यामुळे दुर्जनांचा नाश करणे आणि सज्जनांना संरक्षण देणे हा भगवान श्रीकृष्णाचा हेतू होता। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युतानां धर्म संस्थार्पणार्थाय संभवामी युगे युगे। जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, अनिती वाढते, तेव्हा तेव्हा परमेश्वराला कोणत्या ना कोणत्या रूपाने मृत्यूलोकावर जन्म घेऊन त्या त्या वाईट शक्तींचा नाश करावा लागतो आणि पुन्हा धर्माची म्हणजे चांगल्या संस्कृतीची सुसंस्कृतीची स्थापना करावी लागते। कंसाने कंसाला एक वरदान होत की देवकीच्या पोटी जो 8वा पुत्र जन्माला येईल तो तुझा नाश करी। त्यामुळे कंसाने 7ही मुलांची हत्या केली आणि 8वा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर वसुदेवांनी आपल्या डोक्यावर पाटी घेतली, त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं बालरूप ते आणि यमुना पहिलं तीरावर जाऊन त्यांनी मथुरेमध्ये नंदराजेच्या घरी ते बाळ दिलं। त्या ठिकाणी यशोदा मातेला झालेली मुलगी घेऊन ते आले आणि कारागृहातील हा सगळा नियतीचा खेळ होता। मग कारागृहातील सगळ्या ठिकाणी खुशबू सुरू झाली, देवकी मातेला कन्या झाली। ती बातमी कंसापर्यंत गेली, कंस तात्काळ हजर झाला, त्याला सल्ला दिला गेला, मुलगा नाही मुलगी आहे तुम्ही मारू नका। पण नाही, कंसाने ऐकलं नाही, काही असो आपण मारलं पाहिजे। त्या बाळाला तिने हातात धरल्याबरोबर गरगर फिरत असताना ती वर गेली, हातातून निसटली आणि ती बोलली, मी नियती आहे, तुम्हाला मारू शकत नाही। अरे वेड्या, तो कृष्ण तिकडं गोकुळात वाढत आहे आणि तू मात्र इकडं मला मारायला टपलास। अशा प्रकारे हातातून ती निष्ठून ती आकाशात निघून गेली, कारण ती नियती होती। ज्या ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत नियतीच्या विधिलिखित त्या त्या गोष्टी कोणी टळू शकत नाही, टाळू शकत नाही. भगवान श्री कृष्णाचा हा अवतार हा पूर्ण अवतार मानला गेलेला आहे. भगवान श्रीकृष्णासारखा गुरु, भगवान श्रीकृष्णासारखा मित्र, भगवान श्रीकृष्णासारखा बंधू, भगवान श्रीकृष्णासारखा सारथी, पार्थ सारथी म्हणतात, श्रीकृष्णासारखा मामा दुसरा कोणी होणे नाही. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या या अवतारामध्ये, कारण हा पूर्ण मानवी अवतार होता, असे गोकुळामध्ये नंदराईच्या घरी वाढत वाढत असताना मित्र परिवार जमा केला, दही दूध लोणी यांच्याशी संगत करून आपली कृषी संस्कृती कशी वाढली जाईल, गोमात्याचं कसं संवर्धन केलं जाईल, 18 पगड जातीला भगवान कृष्णाने एकत्र केलं, मित्र परिवार बनवला. तर नंतर त्यांचं राधा आणि कृष्ण, राधेची कृष्णावर असलेली भक्ती ही सर्वश्रुत आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा मोठे झाल्यानंतर गायींना घेऊन जायचे, डबा घेऊन गेल्यानंतर दुपारी एकत्र त्या नंदराईच्या वनामध्ये एकत्र यायचे आणि त्या ठिकाणी एकत्र येऊन ते काला करायचे. त्यांनी आपल्या मित्र परिवारामध्ये गरीब श्रीमंत कनिष्ठ असा कुठला भेदभाव ठेवला नाही, सगळ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन त्यांनी सहभोजन वनभोजन तो काला एकत्र करायचे ते, आणि नंतर तो काला सगळ्यांचा डबा एकत्र करायची, आणि तो डबा एकत्र केल्यानंतर ते त्या ठिकाणी केळीच्या पानावर प्रत्येकाला वाटून द्यायची. अशा प्रकारे एकसंघ समाजाची निर्मिती, नव्हे जाती भेद निर्मूलन सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी फार मोठ्या प्रमाणावर केलं. त्यांच्याकडे कुठं असा भेदभाव नव्हता, त्यांचे मित्र गरीब होते, श्रीमंत होते, बहुजन समाजातले होते, भरभरून प्रेम देणारे भगवान श्रीकृष्ण. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजा बनले, त्यावेळेला मात्र अनेक मित्र परिवार त्यांना भेटायला येऊ राहिला. आपला मित्र लहानपणचा मोठा झाला, राजा बनला, त्या सुदामा नावाचा एक गरीब ब्राह्मण त्यांचा मित्र होता, 18 विश्व दारिद्र्य होते. सुदामा यांच्या पत्नीनं सांगितलं, तुम्ही आता जा, तुमचे मित्र हे आता राजा बनलेले आहेत, आजच्या भाषेत मुख्यमंत्री झालेले आहेत, काहीतरी भेटत तर बघा, आपलं दारिद्र्य काय हटवायला हटायला तयार नाही. 18 विश्व दारिद्र्य. आणि मग मदल दरमदल करी सुदामा, त्याचा एक लहान मुलगा, जावे की जाऊ नये, जावे की जाऊ नये, तो मोठा आहे, मुख्यमंत्री झालाय, राजा झालाय तो द्वारकेचा, कृष्ण राजा सिंहासनी बैसला गड्यांनो, तो आपल्याला ओळखेल का, तो आपल्याला काढून देणार तर नाही ना, तो आता बदलला असेल का, तर आता खुर्ची भेटलेली आहे, असे नाना प्रकारचे विचार त्या सुदामदेवांच्या मनात प्रवास करताना येऊ राहिली. अखेर ते द्वारकेमध्ये आले. इथं आल्यानंतर मोठा तो राजवाडा भगवान श्रीकृष्णाचा, पहारेकरांना सांगितलं, मी बालपणीचा मित्र आहे सुदामदेवा, त्यांना सांगून बघा मी गोकुळातून आलेला आहे. पहारेकरी गेले कृष्णाकडं, सांगितलं तुमचा मित्र आलेला आहे, नाव काय आहे म्हणे सुदामदेवा, नाव ऐकताच भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेसह वाड्याच्या बाहेर त्या सुदामदेवांना घ्यायला आले, कडकडून मिठी मारली, त्यांना आतमध्ये घेऊन गेले, त्यांचं पाद्यपूजन केलं, त्यांना आपल्या शेजारी बसवलं आणि विचारलं काय चाललं काय नाही. सुदामदेवांनी काही सांगितलं नाही, ठीक आहे म्हणून आलो भेटायला आलो एवढंच सांगितलं. 4-5 दिवस पाहुणचार घेतला इथला सगळा, ते ऐश्वर बघून सुदामदेवांना मोठं आश्चर्य वाटलं, आपण कुठं, हे राजे कुठे, असं पण त्यांनी काही त्यांनी येताना जवळ फक्त भगवान श्रीकृष्णाला पोहे जे आवडतात ते आणले होते. ती पोहेची पुडी त्यांच्या हातात दिली. कृष्णाला आनंद झाला, वा वा वा मला आवडलेले पोहे दिले. आनंदाने भगवान कृष्णाने ते पोहे घेतले. मग भगवान श्रीकृष्णाचा जर पूर्ण अभ्यास करायचा झाला, त्यांच्या अष्टव्यूहा ज्ञान, त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व, तर ते फार अभ्यासाला खूप ते आनंददायी आहे. आणि त्यानंतर असा दिवस भावांचा गेला तर आपण घरी जायला पाहिजे. घरी आपला दुसरा मुलगा वाट पाहत आहे, आपली धर्मपत्नी वाट पाहत आहे, आपण आपल्या मित्राकडे आलो, मित्र आपला राजा आहे, काहीतरी घेऊन जायला पाहिजे. या अनुषंगाने मी त्यांनी भगवान श्रीकृष्णाची आज्ञा घेतली, विचारलं केशवा माधवा आता आम्ही निघतो, घरी आमची परिवार वाट पाहत असेल, बरेच दिवस झाले आलो, आम्ही इथं मिष्टान्न भोजन करतो आहे, ते त्यांची अवस्था काय असेल, 18 दारिद्र्य घरी आहे आमच्या, पण आपण बोलावी की बोलू नये, सांगावी की सांगू नये, अशा परिस्थितीत सुदामदेव आपल्या मुलाला घेऊन निघाले. त्यांनी काय आपली मनाची मनीषा इच्छा बोलली नाही. कृष्णाला काय वाटेल, काय हा मागायला आलास, निरोप घेऊन निघाले. कृष्णाने त्यांना वाटेपर्यंत सोडलं, एक रथ दिला, त्यांनी सांगितलं तुम्हाला मी एक रथ देतो, रथ पोहोच करील, रथात बसून मला मी सोडतो. आणि येता येता मनात आलं, आपण आपली घरी पत्नी काय म्हणेल, आपण काही मागितलं नाही, तिने काही दिलं नाही, त्याला कसं समजेल. पण घरी आल्यानंतर जेव्हा गाव पाहिलं, आपलं घर पाहिलं, मित्र प्रेम कसं असतं, मित्राचं ऋण कसं असतं, न मागताही या माधवानी या केशवानी सगळं देऊन टाकलं. ऐश्वर संपन्न घर पाहून एवढा आनंद झाला, घर ओळखता येईना, धर्मपत्नीला आनंद झाला, मुलाला आनंद झाला, त्याच्यासाठी गेलो तो अट्टहास पूर्ण झाला. असे भगवान श्रीकृष्णांनी जो जन्म घेतला त्याची अनेक रूपं आहेत आपल्याकडे. महाभारतात, एकनाथी भागवतात आपल्याला भगवान श्रीकृष्णाची अनेक रूपं पाहायला भेटतात, त्यांच्या अनेक चरित्राचा अभ्यास करता येतो. अगदी आपण सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास केला, वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला, तर भगवान श्रीकृष्ण एक युगंधर, एक समाजाचे उद्धान करणारे, आजही आपल्या पूर्ण भारतभूमीमध्ये, भारतवर्षामध्ये, जगामध्ये भगवान श्रीकृष्णाचं वेगवेगळी रूपांचा अभ्यास केला जातो आणि मोठ्या आदराने भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं जातं. भगवान श्रीकृष्णांनी परत एकदा कौरव आणि पांडव त्यांची आत्याभाऊ, त्यांच्यातली भाऊबंदी सर्वश्रुत आहे. कृष्णाने तिथे जाऊन ही शिष्टाचार केला पण वाद काय मिटला नाही. अखेर अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुझ्यावर अन्याय होतोय, तिथं आपण उभं राहिलं पाहिजे, युद्धाशिवाय पर्याय नाही. कृष्णाने दुर्योधनाला आपलं सैन्य दिलं आणि पांडवांकडे आपण गेली. तर पूर्वी भगवान श्रीकृष्णाने आपली बहीण अर्जुनाला दिली, सुभद्रा, आणि सांगितलं की अर्जुनाला मी कायम आपल्या बरोबर आहे. पण भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीवर सुद्धा तेवढं बहीण भावाचं प्रेम केलं. गुरुभाव ही जी संकल्पना आहे ती आपल्याला या महानायकाने, या युगंधराने, या केशवाने, माधवाने, नारायणाने दिलेली आहे. भाऊ नाही त्या बहिणीनं आपण गुरुभाऊ मानतो, गुरुभाऊ करतो, रक्षाबंधनाला जातो, त्या भावाकडून आपण राखी बांधून घेतो, तो गुरुभाऊसुद्धा त्या बहिणीच्या पाठीशी सतत उभा असतो. त्याला बहीण नाही तोही गुरु बहीण मानतो, कारण आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनामध्ये आई, वडील, पत्नी यांना जेवढं महत्त्व आहे तेवढं आपल्याला बहिणं पाहिजे असते, भाऊ पाहिजे असतो. हे कारण पाठी राखा संकट काळात. भगवान श्रीकृष्णांनी पांडवांपेक्षा आणि सुभद्रेपेक्षा सुद्धा द्रौपदीवर खूप प्रेम केलं. भाऊ म्हणून उभाच राहिला. तसा तो सुभद्रेचा भाऊ होता, द्रौपदीचा भाऊ भगवान श्रीकृष्ण नव्हता. पण ज्या ज्या वेळी संकट आलं त्या त्यावेळी द्रौपदीनं आपल्या हा गुरु भावाशी मांडलेल्या भावाचं नामस्मरण केलं, निरोप दिला आणि भगवान श्रीकृष्ण हजर झाले. अगदी प्रथम तर आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपण लग्नाकार्यात विवाहास आपल्या मुलीच्या कन्यादान करतो. आपण त्यावेळेला आपण छोटा गोपाल कृष्ण त्या कन्येला देतो कन्यादान करताना. त्याचं शास्त्र असं आहे तर बेशिक असं आहे की आपल्या कन्येचं आपल्या बहिणीचं सुद्धा घर गोकुळासारखं बहरावं. म्हणून आपण छोटा गोपाल कृष्ण किंवा रंगणात म्हणतो आपण, तो आपण कन्यादानात दान करतो लेख जावायला. याच्यामाग बेसिक अशी संकल्पना आहे की जसं गोकुळ भरलेलं होतं दही दूध तूप लोणी मुलांनी मुलींनी, त्याप्रमाणे आपल्या कन्येचा आपल्या लेकीचा संसार बहरावा, कृष्णाचा आशीर्वाद लावावा अशी त्या मॅची मोठी भूमिका आहे. कौरव पांडवांचं युद्ध सुरू झाल्यानंतर जेव्हा अर्जुनाला मोह होतो आणि तो हातातलं आपलं धनुष्य खाली ठेवतो, म्हणतो समोर माझे गुरुबंधू आहेत, गुरु आहेत, तुलत भाऊ आहेत, यांना मारून मी सत्ता गेली तर ते काय मला सत्तेचा लाभ होणार नाही, समाज काय म्हणून शिवधनुष्य टाकलेला असताना मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच दुसरं रूप समोर येतं. कारण भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मुखातून भगवद्गीता ही जगाला दिली. गीतेमध्ये जो सांगितलेला आहे कर्म सिद्धांत आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, या योगातून त्यांनी पुरुषार्थ जागव केला. माणसानं आयुष्यात कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे संकटांना सामोरं जावं, आयुष्यात सार्थक कसं करावं, म्हणून तो कर्मदेवाधिकार असते मा फलिशो कदाचित. आणि तुला अर्जुना युद्ध करावंच लागेल, तू युद्ध करणारा कोण, तू त्यांना मारणारा कोण, नियती आहे, विधिलिखित आहे आणि मी आहे. अधर्माचा जर आपल्याला संहार करायचा असेल तर आपल्याला अधर्माच्या विरुद्ध उभं राहावंच लागेल. म्हणून तो अर्जुनाच्या रथावर तो सारथी झाला आणि सारथी होऊन त्यांनी पांडवांना विजय प्राप्त करून दिला. अनेक संकट आली पण भगवान श्रीकृष्ण सारथीच्या सारथी म्हणजे सारथी महत्वाचा असतो, असा गाडी वाहन महत्वाचा असतो. गाडी कुठे घेऊन जायची त्या गाडी वाहनावर असतं, गाडीत बसणाऱ्यांच्या मनात नसतं काही. तो सारथ्य करणारा चांगला लागतो, कुटुंबाचा सारथ्य करणारा चांगला लागतो, प्रवासाला निघताना तो सारथ्य करणाराच चांगला असतो लागतो. तो प्रवास शुभास्ते पंथनाम होईल, नाही तर आपण निघालो दिल्लीला पोचलो गल्लीला अशी अनेक वेळा म्हणण्याची वेळ येते. आणि पुन्हा एकदा भगवद्गीतेच्या रूपानं अर्जुनाचा मोह दूर करून अधर्माच्या विरुद्ध दुःशासनाच्या विरुद्ध अर्जुनाला उभं करून त्याने अधर्माचा नाश केला आणि जगाला एक तत्वज्ञानात्मक भगवद्गीतेचा ग्रंथ भेट दिला. भगवद्गीतेमध्ये कुठेही कर्मकांड नाही, कुठं धर्माचा उल्लेख सुद्धा नाही. म्हणून विवेकानंद सांगतात की आमचा हा धर्मग्रंथ भगवद्गीता जगाचा हा पायाभूत आहे. कुठल्याही संकटात द्रौपदीचे अनेक संकट आली पण भगवान कृष्ण पाठीशी उभा राहिले. याची अशी अनेक रूपं आहेत आपल्या समोर येतात. म्हणून मी सांगितलं की बंधू असावा भगवान श्रीकृष्णासारखा. तेव्हा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या मी पांडव युद्धात मारणार आहे, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला भीष्माचार्याकडे पाठवलं, त्यांच्याकडून वर लिहून घेतलं अखंड सौभाग्यवती भवती. आणि भीष्माचार्यांनी विचारलं की द्रौपदी तू इथं आलीस तुझ्यावर भगवान श्रीकृष्ण असेल. अशा प्रकारे ज्या ज्या वेळा संकट आली त्या त्या वेळेला भगवान श्रीकृष्ण ही उभे राहिले. म्हणून त्यांची अनेक रूपं आहेत, अनंत रूपं आहेत. मी तुम्हाला सांगितलं की मित्र असावा, पुत्र असावा, गुरु असावा, भगवान श्रीकृष्णाला गुरु सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु त्याचे किती रूप आहेत. सांदीपन ऋषींकडं त्यांनी भगवान श्रीकृष्णांनी शिक्षणही घेतलं आणि पुन्हा कृष्ण वंदे जगद्गुरु असं म्हटलं जातं. महागुरु गुरूंचा गुरु कृष्णाला म्हटलं गेलं. कृष्णाकडं कुठली विद्या नव्हती, कृष्णाकडे कोणत्या गोष्टी नव्हतात. कृष्णाचं आचरण पाहिला पण त्याचे अनेक संकट आहेत त्याच्या आयुष्यात. त्याला मामाला मारावं लागलं, त्याला मावशीला मारावं लागलं, कौरव याची आत्या बहू होती त्यांनाही मारावं लागलं. जन्मग्यानंतर आईवडिलांना सोडावं लागलं. देवकीचा कान्हा, यशोदेचा कान्हा, बाळकृष्ण गोकुळात रांगतो, गोकुळात रांगतो, मायाममतेचा धागा जोडतो, मायाममतेचा धागा जोडतो. कृष्णाने माणसं जोडली, भगवान श्रीकृष्णाने नाती जोडली, माणसं तोडली नाही. मित्रपरिवार जोडला प्रचंड, मित्रपरिवार तोडला नाही भगवान श्रीकृष्ण. सगळ्यांना घेऊन कसं जावं, नेतृत्व कसं करावं हे भगवान श्रीकृष्णाने सांगून दिलं. म्हणून त्यांना युगंधरही म्हटलं जातं. कृष्णाची नावं किती आहे, तो केशव आहे, तो माधव आहे, तो राधाकृष्ण आहे. ओणो भगवते वासुदेवाय नमः, वसुदेव सुतम कंसचे अनुगमन म्हणतो. हिची अनेक रूप आहेत, त्याच्या रूपाच्या प्रेमात पडणारी माणसं आहे. राधाकृष्णाच्या प्रेमात पडली का कृष्ण राधेच्या प्रेमात पडला, त्यांची मधुरा भक्ती हा अभ्यासाचा विषय आहे. अनेक राक्षस दैत्यांचा संहार केला आणि शेवटी भगवान कृष्ण त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा उत्तरार्ध पंढरपूरला आले आणि तिथं विठ्ठल बनून, पांडुरंग बनून, योगी अष्टावीस विठेवरी उभा आपल्या भक्तांच्या प्रेमाखातर, भक्तांच्या रक्षणासाठी उभा राहिला. आईवडिलांची सेवा जो करतो तिथं भगवान श्रीकृष्ण असतात. ती माणसं कृष्णाला आवडतात. बहिणीच्या पाठीशी उभा राहणारी माणसं आवडतात. बहीण आल्यानंतर निघून जाणाऱ्या पाठीशी भगवान श्रीकृष्णाला, भगवान श्रीकृष्णांचा अभ्यास करण्यासारखं त्यांचं मोठा चरित्र आहे. म्हणून आजच्या श्रावण महिन्यामध्ये धोधो पडणारा पाऊस, अष्टमी वद्य अष्टमी अंधकार मायातून कृष्णांचा जन्म झाला आणि भगवान श्रीकृष्णांनी अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणला, दैदेप्यमान प्रकाश आणला. अशा प्रकारे कृष्णाचं आपण जर आयुष्याचा अभ्यास केला, एक खडतर प्रवास, एक चॅलेंजिंग प्रवास, नेतृत्व, अनेक ठिकाणी वाद होणारे प्रसंग, त्या सगळ्यांवर त्यांनी मात करून कुठे कशा प्रकारे तडजोड करायची असते, कुठं भक्तांचं रक्षण करायचं असतं, कुठं आपल्या बहिणीचं रक्षण करायचं असतं, सुभद्रेपेक्षा द्रौपदीवर तिने जास्त प्रेम केलं, हे फार मोठं युद्ध अभ्यासाचा विषय आहे. आपल्या सख्या बहिणीला तर कोणी सहकार्य करणे प्रेम देईल. मांडलेल्या बहिणीशी पाठीशी उभं राहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने वस्त्रहरण करतेच्या वेळी द्रौपदीला कृष्णाची आठवण झाली. कृष्णाने बहिणीसाठी ताबडतोब धावा घेतला, जिथे असेल तिथे निघून ये असा बहिणीवर प्रेम करणारा. पाची पांडव सारखे एवढे मोठे बलवान द्रौपदीचे रक्षण करते असताना भगवान श्रीकृष्णाला मदतीला यावं लागलं. अनेक ठिकाणी द्रौपदीला चिंधी बांधते, कृष्णाला जखम झाली तर आपला शालू फाडला आणि द्रौपदीनं आपल्या भावाच्या बोटाला चिंधी बांधली. याच्यामुळे भावाचं महत्व किती महत्व असतं, किती हक्काचा भाऊ राहतो. सासरे गेलेल्या बहिणीवर भावाचा आधार वाटावा वाटलं पाहिजे तर तो भाऊ, जर भावाचा आधार वाटत नसला तर तो भाऊ नाहीच. याचं या ठिकाणी आपण मोठं अध्ययन केलं पाहिजे, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून आजच्या भगवान श्रीकृष्णाच्या, कृष्णाला नावं अनेक आहेत. कंसाचा वध केला तो कृष्ण, केशव झाला, माधव झाला, नारायण झाला. भगवद्गीतेत तर एवढं सुंदर त्यांचा संवाद आहे, अर्जुन केशव संवाद, कृष्णार्जुन संवाद फार सुंदर आहे. कधी केशव म्हटलं जातं, कधी माधव म्हटलं जातं, कधी वसुदेव म्हटलं जातं अर्जुनाला, कधी अर्जुन म्हणतो, कधी पार्थ म्हणतो. अशा प्रकारे भगवद्गीतेसुद्धा या दोघांचा संवाद बसला तर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहती. आणि आजच्या ह्या कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सगळ्यांना भगवान श्रीकृष्णाचा प्रेमरूप काला भेटू, आरोग्याचा रूप काला भेटू, ऐश्वर्य संपन्न काला भेटू आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा आपण अभ्यास करून आपल्या जीवनात आपण भगवद्गीतेच्या मार्गावरून कर्मण्येवा अधिकार असते बा फलेषु कदाचन आपण प्रवास करूया. आणि एवढा संकल्प करून आज भगवान श्रीकृष्णाला मी या ठिकाणी सादर प्रणाम करून या ठिकाणी माझी थोडीशी जी सेवा होती ती सेवा समाप्त करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. रामकृष्ण.
1: मंडळी संडे आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि याच निमित्त आताच आपण आपल्या अहिल्यानगरमधील पेमराज सारडा कॉलेजमधील प्राध्यापक महेश कुलकर्णी यांचं प्रवचन ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगर, मी पूनम चौधरी पाटील आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। सांजरंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडई आपल्या अहिल्यानगर मध्ये ना येत्या शनिवारी म्हणजेच 5 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7:30 या वेळेमध्ये विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे अहिल्यानगर आयोजित करत आहेत गरजो तो मराठी हा गाण्यांचा सुंदर कार्यक्रम। सरगम थिएटर्स नाशिक निर्मित नंदकुमार देशपांडे आणि संतोष कराळे यांनी हा कार्यक्रम प्रस्तुत केलेला आहे। तर मंडळी याच कार्यक्रमाची अधिक माहिती आपल्याला सांगत आहेत विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकर्ते रवींद्र देशपांडे।
2: नमस्कार, विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे आणि अहिल्यानगर आयोजित अजरामर मराठी गाण्यांचा शब्दस्वरांची एक सूरमयी संध्याकाळ सर्व नगरकरांना अनुभवायची आहे। औचित्य आहे विद्यार्थी सहाय्यक समितीचा परिचय नगरकरांना व्हावा। हे पुणे आणि अहिल्यानगर येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील गरीब होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सहाय्यक समिती ही धर्मादाय संस्था गेली 70 वर्षे कार्यरत आहे। समता, स्वच्छता, स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठा या तत्वांवर आधारित समिती युवा परिवर्तनाचं कार्य गेल्या 70 वर्षापासून अव्याहतपणे करीत आहे। अहिल्यानगरवासियांना समितीच्या कार्याचा जवळून परिचय व्हावा या उद्देशाने हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे। हा गाण्यांचा कार्यक्रम सरगम थिएटर्स नाशिक यांची त्यांची प्रस्तुती आहे आणि गरजतो मराठी हा या गाण्याच्या कार्यक्रमाचा शीर्षक आहे। तर या सुंदर अशा मराठी जुन्या आणि नव्या गाण्यांचा सुंदर असा मेळ आपल्याला या कार्यक्रमामध्ये ऐकायचा आहे। तरी आपण सर्वांनी या समितीच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावं। सरगम थिएटर्स नाशिक निर्मित गरजतो मराठी या कार्यक्रमाचं ठिकाण आहे रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृह प्रोफेसर कॉलनी सावेडी अहिल्यानगर। शनिवार दिनांक 5/9/2026 रोजी सायंकाळी 5 ते 7:30 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत माजी विद्यार्थी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे। तरी नगरकरांनी या गाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून यावं ही विद्यार्थी सहाय्यक समितीच्या कार्यकारी मंडळाच्या वतीनं नम्र विनंती। धन्यवाद।
1: श्रोते हो, येत्या शनिवारी म्हणजेच 5 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्या अहिल्यानगरमध्ये विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे अहिल्यानगर आयोजित करत आहे गरजतो मराठी हा गाण्यांचा कार्यक्रम। आणि त्याबद्दलच अधिक माहिती आत्ता आपण ऐकलीत विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकर्ते रवींद्र देशपांडे यांच्याकडून। आणि सगळ्यांनीच या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा। बरं का, आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.
2: मनसे याद करू.

5:47 आणि सांज रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई एसटी महामंडळाच्या लाल परीचा प्रवास हा सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणारा प्रवास मानला जातो. मात्र 1 सप्टेंबर पासून महिला आणि ज्येष्ठांसाठी हा प्रवास डोकेदुखी ठरत आहे बरं का. म्हणजेच NCMC अर्थातच एसटीचे स्मार्ट कार्ड काढल्याशिवाय अर्ध्या तिकिटाची सवलत बंद झाली आहे. तसंच कार्डला तांत्रिक अडचण आल्यास पूर्ण तिकीट जे आहे ते प्रवाशाकडून आकारलं जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे प्रवाशी त्रस्त झालेत. तर मंडई अशा प्रकारे आता

रामनवमी हा खूप आपला सगळ्यांचाच आवडता सण आहे आणि सगळीकडे उत्साहात साजरी होतो. आणि कृष्ण भगवान श्रीकृष्ण आपला सगळ्यांचंच लाडके आहेत. श्रीकृष्ण नाव घेतलं की बालपणीचे श्रीकृष्ण आठवतात आणि आपलं सगळ्यांचं बालपण त्यांच्या छोट्या छोट्या कथा वाचण्यात, बघण्यात, कार्टून बघण्यात गेलेलं असतं. त्यामुळे एक वेगळंच नातं श्रीकृष्णासोबत आपलं सगळ्यांचंच आहे. आणि श्रीकृष्ण आपल्याला बालपणीचे आठवतात, मोठे आठवतात, रासलीला करणारे, प्रेम करणारे, असे बासुरीवादन करणारे, गोप्यांसोबत रास करणारे असे श्रीकृष्ण आपल्याला आठवतात. आणि आज त्यांचाच जयंती म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या निमित्तानं आपण श्रीकृष्णांनी जे जे आपल्याला सांगितलंय त्याचं पालन करूया. जर आपण त्याचं पालन केलं ना, खूप गोष्टींचा जो त्रास होतो ना आपल्याला, तो बऱ्यापैकी कमी होईल. आणि श्रीकृष्णांनी जे जे सांगितले ते खूप महत्वाचं आहे, तर ते पालन करण्याचा प्रयत्न केला की मगाशी पण मी म्हटलं की खूप गोष्टींचा त्रास कमी होईल. आणि काही काही गोष्टी ज्या सांगितल्यात त्यांनी, त्या होणारच असतात. ते म्हणतात की आयुष्यामध्ये काही गोष्टी ह्या घडतातच, त्या घडणारच असतात, त्याचा जास्त विचार करायचा नसतो, तर पुढच्या गोष्टींकडे वळायचं असतं. तर म्हणजे आज आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत, मात्र आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या संध्याकाळी 4 वाजता पुन्हा भेटूयात सांजरंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:53 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या. सो म्हणजे आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि आपण या सगळ्या सण उत्सवांची वाट पाहत असतो आणि कृष्ण जन्माष्टमी

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोतेहो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.